नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ, शके 1948 अर्थात 16 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

वैभवी शेटे यांनी गायलेलं नृसिंह सरस्वती स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. पहाटेची प्रसन्न वेळ, मंद शीतल वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सृष्टीला जागवणारी मंगलमय स्वरांची चाहूल, अशा या पवित्र वातावरणात दिवसाची सुरुवात होते एका सुरेल भूपाळीनं. श्रीकृष्णांच्या मोहक रूपाचं वर्णन करणारी भूपाळी आता ऐकूया.

संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. गायिका होत्या लता मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. गायिका आहेत मुग्धा भट सावंत.

श्रोते हो, ही रचना स्वरबद्ध केली होती पंडित अवधूत बाम यांनी. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना. गायक आहेत जयवंत कुलकर्णी आणि सहकारी

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण तोंडलीच्या लागवडीविषयी माहिती घेऊया. तोंडलीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. हे एक अत्यंत कणखर पीक असून प्रतिकूल परिस्थितीतही अधिक फळं धरण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. या पिकाला उत्तम निचऱ्याची मध्यम काळी जमीन चांगली मानवते. या पिकाच्या स्थानिक वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. यामध्ये घोलवड स्थानिक या जातीची फळं आकाराने जाड आणि गर्द हिरव्या रंगाची असून त्यावर पुसट पांढऱ्या उभ्या रेषा असतात. त्याचबरोबर अलिबाग स्थानिक या जातीची फळं लांब असून तुलनेने ती कमी जाडीची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून त्यावर विखुरलेल्या उभ्या रेषा असतात. तोंडलीचं पीक शेतात 3 ते 4 वर्ष राहत असल्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी लागते. जमीन उभी आणि आडवी नांगरून चांगल्या 2 ते 3 कुळवण्या कराव्यात. नंतर ढेकळं फोडून जमीन सपाट करावी. तोंडलीची लागवड 2x2 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 30 सेंटीमीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल खड्डे खोदावेत. लागवडीसाठी तयार केलेल्या अळ्यात अंदाजे 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट मातीबरोबर चांगलं मिसळून आळी भरून घ्यावी. तोंडलीची लागवड मादी वेलाच्या तुकड्यापासून करायची असल्यामुळे बेण्याला खूप महत्त्व आहे. बेणं जास्त कोवळं किंवा जास्त जून नसावं. साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचे आणि 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचे 3 ते 4 डोळे असणाऱ्या वेलाचे तुकडे बेणं म्हणून वापरावेत. प्रत्येक आळ्याच्या मध्यभागी योग्य अंतरावर 2 ते 3 तुकडे लावावेत. लागवड करताना जमिनीच्या वर 2 डोळे राहतील याची काळजी घ्यावी. तसंच वेलाचा तुकडा उलटा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसात बेण्यावर वेल फुटू लागतात आणि 45 दिवसांपर्यंत ते जोमदार वाढू लागतात. या कालावधीत प्रत्येक आळ्यातील रोपांची विरळणी करावी आणि प्रत्येक आळ्यात 2 जोमदार वेल ठेवावेत. तसंच जिथे वेल नसतील किंवा 2 पेक्षा कमी असतील अशा ठिकाणी नवीन बेण्याची लागवड करावी. तोंडलीचे वेल

0: लागताच त्यांना बांबूचा आधार द्यावा. बागेत 6 बाय 6 मीटर आकाराचे मंडप तयार करून त्यावर वेल वाढू द्यावेत किंवा शक्य असल्यास संपूर्ण क्षेत्रावर मंडप घालावा. मंडपाची उंची 2 मीटरपर्यंत असावी. मंडपासाठी 2.25 मीटर उंच आणि 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचे बांबू किंवा अशाच आकाराचे लाकडी वासे किंवा ठोंब वापरावेत. खुंटांना आडव्या आणि उभ्या साधारणतः 14 ते 16 गेजच्या तारा बांधाव्यात आणि 15 सेंटीमीटर अंतरावर पातळ तार किंवा काथ्या किंवा नायलॉन दोरी दोन्ही बाजूला खाली सोडावी, जेणेकरून तारांचे किंवा दोरीचे चौकोन तयार होतील. अळ्यामधील तण नियमित खुरपणी करून काढून टाकावं. या पिकाला हेक्टरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. तसंच प्रत्येक अळ्यात 1 किलो कडुनिंब पेंड मिसळावी. याशिवाय हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश दिलं तर अधिक उत्पादन मिळतं. खरीप हंगामात या पिकाला पाण्याची फारशी गरज नसल्यामुळे वेलाच्या खोडाशी उंचवटे तयार करून घ्यावेत, म्हणजे वेलाच्या सभोवती पाणी साचणार नाही. तोंडलीचे बेणे लावल्यापासून 2 महिन्यांच्या आत फुलं येऊ लागतात आणि 3 महिन्याच्या सुरुवातीपासून फळं तोडणीसाठी तयार होतात. अशा प्रकारे आपल्याकडे तोंडलीची लागवड केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम श्रोतेहो आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. कृषीवाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षानंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ॲक्ने असतात, याचे वेगवेगळे कारणं असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालं आहे की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ॲक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. PCOD मुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला PCOD आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर PCOD चे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ॲक्ने हा प्रकार जनरली PCOD मध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा

0: पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की एक 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांना.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो. कडक उन्हाच्या दहानंतर मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या, नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जडजीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात. तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी आघा

0: सृष्टि जीवनदानी, तृप्त करित से रानो राणी न मने हीन। हा थोर संत तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी। प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी। आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे असी सात दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात। पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो। आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात। सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत। लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, सादरकर्ते सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती।

आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये सई ठाकूरदेसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पल्लवी गोडसे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आरोग्य संवाद मालिका मन जिंका जग जिंका, अर्चना नासरे यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग गौडसारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणी.

0: आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये मालिका सांजवेळ आणि अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 लोकसंगीत. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आणि 8:15 रात्री जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखक दीपक शिंगण. रात्री 8:30 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, रूपरेषा आता आपण जाणून घेतली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. 7:00 आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण स्वामी विवेकानंद त्यांचं जीवन आणि त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांचं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य या विषयावरती जवळजवळ 20 ते 25 दिवस

0: काही गोष्टी ऐकल्या. त्यानंतर काही जण मला वैयक्तिक भेटले आणि त्यांनी मला असं सांगितलं की स्वामी विवेकानंदांचे जे गुरु रामकृष्ण परमहंस आणि गुरुमाता शारदामणी यांच्याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं होईल, फार कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर मला वाटतं मी रामकृष्ण परमहंसांबद्दल पण 20 ते 22 दिवस त्यांची जीवनगाथा त्यांच्याबद्दल काही बोललो. परंतु काळाच्या ओघामध्ये शारदामातांबद्दल बोलायचं राहून गेलं आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही या विषयावरती बोला आणि त्यांनी तसा आग्रहच केला. म्हणून आज असं ठरवलं की आपण विवेकानंदांच्या गुरुमाता शारदामाता यांच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. दुसरं एक कारण असं आहे की आता 10-12 दिवसांनी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये नवरात्र हा उत्सव संपूर्ण देशामध्येच साजरा होतो आणि अत्यंत उत्साहाने आपण सर्व भारतीय लोक नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. नवरात्रीला एक संस्कृती आहे, नवरात्रीला एक परंपरा आहे आणि खास करून हा एक स्त्री शक्तीचा उत्सव आहे, आदिशक्तीचा उत्सव आहे, आदिमायेचा उत्सव आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये तो खास करून बंगाल किंवा कलकत्त्यामध्ये बांगलादेशमध्ये अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. माझ्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष कलकत्त्याला काढली आणि त्याच्यामध्ये मी वैयक्तिक अनुभव घेतला की बंगालचा शारदोत्सव कसा असतो. त्याला शारदीय नवरात्र म्हणतात आणि संपूर्ण बंगाल त्या 9 दिवसामध्ये भक्तिरसामध्ये न्हाऊन निघतं. जसा आपल्याकडे गणेशोत्सव असतो आणि गणेशोत्सवाचा जो उत्साह असतो तसाच उत्साह प्रत्येक बंगाली व्यक्तीच्या मनामध्ये असतो. या दिवसांमध्ये नवरात्राच्या जर तुम्ही कलकत्त्यामध्ये गेलात तर कलकत्त्याच्या रस्त्यामध्ये तुम्हाला देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली दिसते, त्यांचे सांस्कृतिक वेगवेगळे देखावे दिसतात आणि बहुतेक देखावे बंगालची संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्याशी जोडलेले असतात. म्हणजे या निमित्ताने आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपला धर्म याबद्दल लोकांना माहिती व्हावी याकडे या मंडळांचा विशेष कटाक्ष असतो. आता खास करून एक कलकत्त्यामध्ये मोहम्मद अली रोड म्हणून आहे, त्या मोहम्मद अली रोडवरची जी दुर्गा पूजा आहे किंवा तिथला जो मंडप आहे हा अत्यंत प्रसिद्ध उत्सव आहे कलकत्त्यामधला. किंवा बडा बाजार म्हणून भाग आहे, त्या बडा बाजारमध्ये खूप मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. त्याचबरोबर हाजरा किंवा कालीघाटमध्ये खूप मोठा दुर्गा उत्सव साजरा होतो. आता दुर्गा हे जे रूप आहे या शक्तीचं हे काय आहे आणि दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा कधी आली किंवा कशा प्रकारे तो धार्मिकरित्या साजरा केला जावा याबद्दल आपण कधीतरी पुढे बोलूच. परंतु या निमित्ताने मला दक्षिणेश्वरला जाण्याचा योग आला. दक्षिणेश्वरला रामकृष्ण मठ आहे आणि त्या रामकृष्ण मठामधला नवरात्रोत्सव पण मी बघितला आणि त्या शारदोत्सवाची परंपरा अशी आहे की तिथला शारदोत्सव हा शारदामातांनी सुरू केलेला आहे. किंवा या नवरात्राचं औचित्य साधून आपण थोडंसं या 15-20 दिवसामध्ये शारदामातांबद्दल जर माहिती करून घेतली तर बरं होईल. म्हणून आजपासून आपण थोडंसं रामकृष्ण परमहंसांच्या ज्या पत्नी आहेत शारदामाता त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर $14 कोटी किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला. या मुक्त व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन

0: योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे, मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे, आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे, त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नेता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल

0: सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे सोलापूर सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲप वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 झालेत.
2: चलो निकले क्या
3: जाए. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 16 जुलै. आजच्या दिवशी 1969 साली चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो 11 अंतराळ यानाचं फ्लोरिडा इथून प्रक्षेपण करण्यात आलं. 1992 साली आजच्या दिवशी भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांची निवड झाली. 1909 साली 16 जुलैला स्वातंत्र्य सेनानी अरुणा आसिफ अली यांचा जन्म झाला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1913 साली 16 जुलैला ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म झाला. 16 जुलैला 1914 साली मराठी साहित्यिक वा कृ चोरघडे यांचा जन्म झाला. 1917 साली आजच्या दिवशी नाटककार आणि लेखक जगदीशचंद्र माथुर यांचा जन्म झाला. भूदल प्रमुख के व्ही कृष्णराव यांचा जन्म झाला आजच्या दिवशी म्हणजे 16 जुलैला 1923 साली. 1968 साली विकिपीडियाचे सहसंस्थापक लेरी सेंजर यांचा जन्म झाला आजच्या दिवशी. 1984 साली हिंदी चित्रपट अभिनेत्री कॅटरीना कैफ यांचा जन्म झाला आजच्या

श्रोतेहो, 1986 साली आजच्या दिवशी इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा सी बेंद्रे यांचं निधन झालं होतं. आजच्या दिवशी 16 जुलैला 1993 साली रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उस्ताद निसार हुसेन खां यांचं निधन झालं होतं. 2020 साली आजच्या दिवशी म्हणजे 16 जुलैला महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं निधन झालं. 2013 साली भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचं निधन झालं आजच्या दिवशी. तर भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचं निधन झालं आजच्या दिवशी 16 जुलैला 2013 साली. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पल्लवी गोडसे, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची, लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली

0: यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, या सर्व व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठ्ठलरायचरणी आता दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठुराजा सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, जी वारीची परंपरा, ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठूनामाचा गजर घेऊन पुढं जातात, आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यातलं जाणवतं काय की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराय माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालो आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुणी यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
0: बरोबर.
1: या 8ही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स, या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं.
0: बरं.
1: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत. आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत.
0: बरं.
1: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत. 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत. आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
0: मला सर्व सेवा वारीच्या मार्गावर
1: फक्त वारकऱ्यांसाठी,
0: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत.
1: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
0: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो

0: त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
1: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना, हा अतिशय आदरार्थी शब्द आहे
0: अगदी.
1: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का. मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
0: बरोबर.
1: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का. आणि विचारणारा कोण आहे, तो विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळंच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
0: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्ये काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
1: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
0: बरोबर.
1: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला मी एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
0: बरं.
1: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करूत.
0: बरं.
1: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलंय की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
0: हे बरोबर आहे.
1: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
0: त्यांना याबद्दल सांगायचं,
1: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
0: बरं.
1: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
0: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल.
2: श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुला सा
1: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना, तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
5: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला आल्यानंतर डॉक्टर, जसं ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदातही त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचाही कारण असं असावं, कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हा म्हणजे जे असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंटमधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मगापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळे तो आवाक्यात तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल, तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल, भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. हे जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं, तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार म्हणजे हे लक्षात घ्या, कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
4: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे आहेत, ते ऐकूया एका ब्रेकनंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225

0: एकसष्ट नव्याण्णव, 98 225 261 99.
1: तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत, म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
2: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे. म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलेच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दू चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी. मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, जर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधन आहे, कारण दोष अल्प आहेत आणि आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसे, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे, जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी, देहशुद्धीला फार अनन्यसाधारण महत्व याच्यासाठी ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. कारण पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता आहे तो बघितला आणि त्यानुसार शरीरशुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंधात, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्रशुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगून ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98 225 261 99 98 225 261 99.
1: तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
2: क्रियाकल्प म्हणजे ते डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाट लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं, जे आपण पाद प्रक्षालन करतो म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्यावर डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेता येतो. पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो, डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीनं वापरता येतात. आम्ल पित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं, म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरचे औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वात पित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो आणि कायमस्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात.

0: हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सुजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत. आणि नुसते परिणाम कारणं नाही तर त्याच्यावरचे उपचारसुद्धा सांगितलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 7:50 झाले. आता प्रसारित करतोय अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
6: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
6: ओके.
7: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंटमधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
6: ओके.
7: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
6: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
7: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
6: ओके.
7: याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने

0: बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आता भावधारा कार्यक्रमात ऐकूया यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली वसंत बापट यांची रचना.

श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात आपण ऐकताय अरुण दाते यांनी गायलेली रचना. हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात.

0: ಪಂಚಾಂಚಲ ನಿವಾಸಾಯ ನಿತ್ಯಾಯ ಪರಮಾತ್ಮನೆ ಬಲಭದ್ರ ಸುಭದ್ರಾಭ್ಯಾಮ್ ಜಗನ್ನಾಥಾಯ ತೇ ನಮಃ. ಜಗತ್ ಕೆ ನಾಥ್ ಕಹಿ ಜಾನೆ ವಾಲೆ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ್ ಕೋ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಕಾ ರೂಪ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ. ರಥ ಯಾತ್ರಾ ಕೆ ದೌರಾನ್ ಭಗವಾನ್ ಜಗನ್ನಾಥ್ ಉನ್ಕೆ ಬಡೆ ಭಾಯಿ ಭಗವಾನ್ ಬಲಭದ್ರ ಔರ್ ಬಹನ್ ದೇವಿ ಸುಭದ್ರಾ ಭವ್ಯ ರಥೋ ಪರ್ ವಿರಾಜಮಾನ್ ಹೋಕರ್ ಶ್ರೀ ಮಂದಿರ್ ಸೆ ಲಗಭಗ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ್ ಸ್ಥಿತ ಶ್ರೀ ಗುಂಡಿಚಾ ಮಂದಿರ್ ಕಿ ಯಾತ್ರಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಮಾನ್ಯತಾ ಹೈ ಕಿ ಯೇ ಮಂದಿರ್ ಭಗವಾನ್ ಕಿ ಮೌಸಿ ಕಾ ಘರ್ ಹೈ, ಜಹಾಂ ತೀನೋ ದೇವತಾ 9 ದಿನೋ ತಕ್ ವಿರಾಜಮಾನ್ ರಹತೆ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಬಹುದಾ ಯಾತ್ರಾ ಕೆ ಸಾಥ್ ವೆ ದೋಬಾರಾ ಮಂದಿರ್ ಲೌಟತೆ ಹೈ. ರಥ ಯಾತ್ರಾ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಪಾಹಂಡಿ ಅನುಷ್ಠಾನ್ ಸೆ ಹೋತಿ ಹೈ. ಇಸ್ಮೆ ಮಂತ್ರೋಚ್ಚಾರ ಭಜನ್ ಕೀರ್ತನ್ ಔರ್ ಪಾರಂಪರಿಕ ರೀತಿ ರಿವಾಜೋ ಕೆ ಬೀಚ್ ತೀನೋ ವಿಗ್ರಹೋ ಕೋ ರಥೋ ಪರ್ ವಿರಾಜಮಾನ್ ಕರಾಯಾ ಜಾತಾ ಹೈ. ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಲಾಖೋ ಶ್ರದ್ಧಾಲು ರಸ್ಸಿಯೋ ಸೆ ರಥ ಖೀಚತೆ ಹೈ, ಜಿಸೆ ಅತ್ಯಂತ ಶುಭ ಔರ್ ಪುಣ್ಯದಾಯಕ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ. ಭಗವಾನ್ ಕೆ ಇಸ್ ನಗರ ಭ್ರಮಣ ಕೋ ಭಕ್ತೋ ಕೋ ದರ್ಶನ್ ಔರ್ ಆಶೀರ್ವಾದ ದೇನೆ ಕಾ ಪ್ರತೀಕ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೈ.
1: ओडिशा के पुरी से हमारे संवाददाता ने बताया है कि रथ यात्रा को लेकर श्रद्धालुओं में अपार उत्साह दिखाई दे रहा है.
2: सुबह की पहली किरणों के साथ पुरी का पवित्र बड़दंड जगमगा उठा है और तीर्थयात्रियों के इस शहर में भक्ति का सागर उमड़ पड़ा है. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा और भगवान सुदर्शन अपनी सालाना यात्रा पर श्रीगुंडीचा मंदिर जाएंगे. पुरी के गजपति महाराजा दिव्य सिंह देव 3 शानदार ढंग से सजाया गया रथ, नंदी घोष, ताड़ध्वज और देव विदालन पर छेरा पहरा की रस्म निभाएंगे. फिर भक्त जय जगन्नाथ के जयकारों के बीच इन रथों को ग्रैंड रोड पर खींचना शुरू करेंगे. प्रकाश दास, आकाशवाणी समाचार.
1: हमारी संवाददाता ने बताया है कि गुजरात के अहमदाबाद में भी रथ यात्रा धार्मिक उत्साह के साथ निकाली जा रही है.
3: अहमदाबाद में आज आषाढ़ शुक्ल द्वितीया के पावन अवसर पर सदियों पुरानी परंपरा के अनुसार भगवान जगन्नाथ जी की 149वीं वार्षिक रथ यात्रा धार्मिक उत्साह और उल्लास के साथ निकाली जा रही है. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने आज जमालपुर स्थित ऐतिहासिक जगन्नाथ मंदिर में सुबह मंगला आरती में भाग लेकर भगवान का आशीर्वाद लिया. इसके बाद मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ने सोने के झाड़ू से रथों का मार्ग साफ करने की प्रतीकात्मक रस्म पहिन

0: mobile phone production. Iran threatens regional oil blockade over U.S. sanctions is a headline in the Hindu. Well, the paper quotes Iran saying oil and gas will either be for everyone or no one as U.S. claims waves of strikes. As the world-famous Rath Yatra in Puri begins today, President Draupadi Murmu in an op-ed in Hindustan Times has written about her childhood memory of prayers and hymns to Sri Jagannath. She has expressed her feelings, saying 13 festivals are also said to be celebrated during the 12 months of the year in Kshi Kshetra. But the splendor of Rath Yatra is unique and incomparable. And finally, under the headline, Power of Second Life, the Times of India writes about discarded X-ray sheets transformed into stylish dresses, orange peels creating fabric, and for use for shoes refurbished for school children in Ladakh, showing India's journey towards sustainability. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Union Cabinet clears two elevated road projects worth over 25,000 crore rupees for Varanasi in Uttar Pradesh. Railway Ministry launches new beta version of IRCTC website to make train ticket booking simpler and more user-friendly. World-famous Rath Yatra of Lord Jagannath and his two siblings begins today at Puri in Odisha. US says it launched new wave of strikes on Iran aimed at protecting vessels in Strait of Hormuz. In football, defending champions Argentina beat England 2-1 in second semi-final of FIFA World Cup to set up title clash with Spain. And in men's cricket, second ODI of three-match series between India and England to be played in Cardiff this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे.

पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉप्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुस समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा

चोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदक मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदक मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55 मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85 मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90 मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

0: विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमीकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आपण ऐकता आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. 8:40 आणि 47 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका आहेत पल्लवी गोडसे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती।
0: श्रोते हो नमस्कार। कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, खाणं हा आपला अगदी आवडीचा विषय आणि सीझनप्रमाणे आपण त्याचा आस्वादही घेत असतो। काही पदार्थ आपल्याला माहीत असतात तर काही पदार्थ आपल्याला माहीत नसतात। काही पदार्थ अगदी जुने असले तरी माहीत असतात आणि काही पदार्थांचं आपल्याला ज्ञानच नसतं। तर श्रोते हो, या सगळ्याचीच ओळख आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून करून देत असतो। तर चला आजच्या पदार्थकृती आपण जाणून घेऊया सई ठाकूर देसाई यांच्याकडून। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही आज आम्हाला पदार्थ तर सांगणारच आहात, आपण त्याच्याकडे येणारच आहोत, पण सुरुवातीला मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल।
2: नमस्कार, मी सई ठाकूर देसाई इथल्या पावसजवळच्या गोळप गावात राहते। माझा जन्मच इथल्या जवळच्या खेडेगावातला आहे, तर त्यामुळे लहानपणापासून मी कोकणची खाद्य संस्कृती तर बघतेच आहे आणि संस्कृती पण अनुभवते आहे। माझ्या आजीने आईने जी काही ही खाद्य परंपरा आमच्यापर्यंत आणून ठेवलेली आहे, आम्हाला जे शिकवलेलं आहे, तर ते पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे। हे सगळे विस्मरणात गेलेले पदार्थ तसेच राहिले पाहिजेत, तर याच्यासाठी म्हणून मी छोटा प्रयत्न करते।
0: वा वा, खरंच खूप छान आहे। आज आपण बघतो की शिक्षणाने आपण खूप प्रगती करतो, पण जी आपली परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती टिकून अशाच पद्धतीने राहील, नाही का?
2: खरं आहे।
0: मॅडम, आज पहिला पदार्थ कुठला सांगणार आहात आमच्या श्रोत्यांना?
2: आपण पहिलाच पदार्थ कळणाच्या वड्यांचा बघूया।
0: बर,
2: म्हणजे याला पूर्णान्न असंच आम्ही म्हणतो।
0: अच्छा,
2: कारण याच्यातले सगळे पदार्थच असे आहेत बघा। हा, याच्यात हरभरे, मूग, धने, उडीद, तुरीची डाळ, तांदूळ असं सगळं एकत्र घ्यायचं।
0: अच्छा।
2: आणि ह्या सगळ्या धान्यांची भरड काढायची।
0: भाजायचं का? ते
2: भाजायचं नाही, कच्चच आपण हे सगळं दळायचं असतं।
0: अच्छा।
2: आणखीन त्याच्यासाठी काय साहित्य लागतं? तर तेल, मोहरी, तिखट, मीठ, हळद, हिंग, आवडीनुसार आपण पालेभाजी पण घालू शकतो।
0: बर,
2: ओलं खोबरं, कोथिंबीर।
0: वा,
2: तर मी हे ज्या आधी गोष्टी सांगितल्या, हरभरे, मूग, ही सगळी जी कडधान्य आहेत, तर त्याची छान आपण भरड काढून घ्यायची।
0: बर,
2: मग ही भरड थोडी भाजायची, गरम करायची। तर गरम केलेल्या ह्याच्यातच थोडं गरम पाणी घालायचं आणि मग त्याच्या तिखट, मीठ असं सगळं घालायचं।
0: बरोबर।
2: त्याचे मुटके तयार करायचे, गोळे। हे मुटके वाफवायचे।
0: अच्छा।

0: 20-25 मिनिट
1: बर
0: ते वाफवून झाले,
1: मध्ये शिटी काढली
0: चालते चालते ते वाफवून झाले की त्याचे चिरायचा तो अक्षरशः आपली जशी अळूवाडी असते की नाही गोल तसेच ते मुटके असतात तर बारीक चिरायचे त्याच्या चौकोनी तुकडे छोटे करायचे आणि मग थोडं जास्त तेल घ्यायचं आणि खमंग फोडणी करायची. हिंग व्यवस्थित घालायचा, हवं असेल तर थोडं तिखट घालायचं आणि मग ह्या चिरलेल्या ज्या फोडी वड्या आहेत त्या त्याच्यामध्ये छान परतून घ्यायच्या.
1: अच्छा.
0: आणि मग ओलं खोबरं कोथिंबीर
1: हे नेहमीच
0: आहे नेहमीच. पण हे इतकं पूर्णान्न मी म्हटलं याच्यासाठी की याच्यामध्ये पालेभाजी पण आली, सगळी धान्य पण आली,
1: बरोबर
0: तांदूळ थोडे जास्त आहे ह्याच्यात. पण आपण ही गोष्ट नुसती नाश्त्यासाठी सुद्धा न्याहारी सुद्धा आपण ह्याच्यातून करून घेऊ शकतो.
1: मला असं वाटतं की आणि जसं आजकाल एक शब्द वापरला जातो की वन डिश मील,
0: बास
1: नाही का,
0: अगदी बरोबर.
1: त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, पालेभाजी आहे आणि चव सुद्धा
0: आहे,
1: नाही का,
0: अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत.
1: आणि मला वाटतं हा पदार्थ कधीही करता येऊ शकतो, त्याला काही सीझनची गरज नाही,
0: अजिबातच नाही. आपण हे सगळं दळलेलं असलं, भरड काढलेली असेल
1: तर कधीही करता येऊ शकतो. मला वाटतं खूपच छान आहे पदार्थ हा. आणि जसं आपण नवीन पदार्थांचं स्वागत करतो तसं या जुन्या पदार्थांनाही आपलंसं
0: केलं पाहिजे. पोळी बरोबर आपण खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो, नुसतं पण खाऊ शकतो.
1: स्टार्टर
0: बरोबर घ्या, स्टार्टर म्हणून खाऊ शकतो.
1: बरोबर आहे, तुम्ही त्याला नाव काही द्या,
0: कळणाच्या वड्या
1: खाल्लं तर तुमच्या शरीरालाही ते चांगलं आहे, आरोग्यदायी आहे,
0: नक्कीच,
1: नाही का. खूपच छान मॅडम हा पदार्थ आहे. मला वाटतं सगळ्या घरातलेच पदार्थ आहेत,
0: सगळे
1: त्यासाठी काही वेगळं बाजारात जाऊन आणण्याची गरज
0: नाहीये,
1: फक्त तुमची करण्याची तयारी पाहिजे की तुम्ही हा पदार्थ करू शकता.
0: थोडी तयारी आणि थोडी खटपट लागेल मात्र.
1: मस्त मस्त. तर मला वाटतं श्रोते हो हा पदार्थ तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाहीये.
0: अगदी
1: साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल. मॅडम दुसरा पदार्थ कुठला आहे आपला?
0: दुसरा पदार्थ आता पावसाळा सुरू झालेला आहे, छान अक्षतृतीयेला घातलेल्या भाज्यांचे वेल आता चांगले रुजून आलेले आहेत. तर त्यातल्या भोपळ्याच्या टिकशांची भाजी आपण कशी करायची ते सांगूया.
1: बर, भोपळा,
0: भोपळा
1: म्हणजे मग
0: भोपळ्याचा वेल आपण लावलेला कुठलाही चालेल, तो आपल्याला वेल हवाय त्याचा. आणि वेलाच्या पुढे जी कोवळी छोटी टिकशी असते की नाही ती काढायची सगळी.
1: बर बर,
0: ती काढून आणून धुवायची स्वच्छ, चिरायची. त्याच्यासाठी काय साहित्य लागेल तर ह्या भोपळ्याच्या टिकशा, तांदूळ, हिरवी मिरची, गुळ, मीठ, तेल, हिंग, हळद आणि सुक्या मिरच्या.
1: अच्छा.
0: तर ह्या कोवळ्या भोपळ्याच्या टिकशा काढून आणायच्या, स्वच्छ धुवायच्या, चिरून घ्यायच्या. मग ह्या टिकशांमध्ये चिरलेल्या भाजीत तांदूळ घालायचे, हिरवी मिरची घालायची आणि हे एकत्र शिजवून घ्यायचं.
1: ओके.
0: शिजलं की छान घोटायचं.
1: पण मग कुकरमध्येच, मगाशी
0: कुकरमध्ये चालेल. आजकाल आपण बऱ्याचदा कुकर वापरतो, हरकत नाहीये, सोपं आहे. तर तशी कुकरमध्ये शिजवून घ्यायची, चांगली घोटायची ती आणि मग त्याच्यावर ही सगळी वरून खमंग फोडणी घालायची सुक्या मिरच्यांची.
1: वा वा वा,
0: हा हा, लाजवाब लागते भाजी.
1: आणि मला वाटतं ही भाजीच आहे त्यामुळे ही पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खाणं
0: गरजेचं आहे. जशी आपण आंबाडीची करतो तशी ही भोपळीच्या.
1: मला वाटतं की आता जसं म्हटलं तसं बाजारात ना भाज्या आपल्याला 12 महिनेच मिळतात. पण ह्या ज्या काही भाज्या आहेत जसं तुम्ही आता म्हणालात की त्या भोपळ्याच्या टिकशा म्हणजे वेलीच्या, ह्या सीझनलाच मिळतात.
0: अगदी सीझन.
1: त्यामुळे बाकी 12 महिने तुम्ही कसलीही भाजी केलीत तरी पावसाळ्यात या भाजी
0: आवर्जून करा. हा
1: नक्कीच नक्कीच. मॅडम पुढची रेसिपी कोणती आहे आपली?
0: आपण दोन तिखट रेसिपी बघितल्या, आता गोड बघूया. अगदी जुनी आई आजी अगदी पाहुणे आले की त्यांच्यासाठी खास करायच्या जून त्या रस शेवया आपल्या कोकणातल्या खास.
1: वा वा वा.
0: हा तर याच्यासाठीच साहित्य लागतं तांदुळाचं पीठ, मीठ, तूप किंवा तेल, नारळ, ओलं खोबरं आणि गुळ.
1: बर,
0: असं एवढंच साहित्य आहे त्याला, अगदी मोजकं आहे. पण होणारा पदार्थ मात्र लाजवाब आहे.
1: क्या बात है.
0: पहिल्यांदा आपण तांदुळाची उकड काढून घ्यायची. ती उकड काढून घेताना पाण्यामध्ये मीठ, तूप किंवा तेल, लोणी असं घालायचं.
1: म्हणजे मोदकांना काढतो तशी.
0: अगदी बरोबर. तशी उकड काढून घ्यायची, छान मळायची ती, त्याचे गोळे करायचे.
1: बरोबर.
0: साधारण भाकरीला आपण जेवढं घेतो पीठ तेवढं. मग हे गोळे गरम पाण्यात घालायचे.
1: अच्छा.
0: पुन्हा पाण्यात हो ते शिजतात चांगले. शिजले की वर येतात. वर आले की ते सोऱ्यात घालायचे.
1: बर, म्हणजे चकलीच्या सोऱ्या.
0: चकलीच्या सोऱ्यात. पूर्वीच्या काळात म्हणजे माझ्याकडे पण आता तो लाकडी सोऱ्या आहे, खास शेवयांसाठीचा
1: तो वेगळा असतो.
0: वेगळा असतो. ते गरम गरम

0: गोळे त्या सोऱ्यात घालायचे आणि शेवया पाडायच्या.
1: बर,
0: हे एक गोष्ट झाली तयार. आता ते खाण्यासाठीचा रस तयार करायचा.
1: बरोबर.
0: तर तो ओला नारळ आपल्याकडे रोज लागतोच आपल्याला, तो खवून घ्यायचा, त्याचं दूध काढायचं आणि छान गुळ घालायचा त्याच्यामध्ये. काही तुम्ही वेलची नाही घातली तरी चालेल, पण हे नारळाचं दूध, गुळ आणि मीठ याचीच चव अप्रतिम असते.
1: नक्की.
0: तर या शेवया या रसात घालायच्या आणि त्याचा आस्वाद घ्यायचा.
1: वा वा वा. मॅडम मला एवढंच सांगा की फक्त आपण हे नारळाचं दूध जे काढतो ना, जे लोक नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी दूध कसं काढायचं तेवढं सांगा.
0: नारळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतला की नाही, आता ते सोपं आहे म्हणून, तर त्या नारळाच्या वरती थोडंसं किंचित पाणी येईल एवढं त्याला घालायचं आणि मिक्सरवरती ते फिरवायचं.
1: साधं घालायचं,
0: साधं पाणी, गरम नाही, साधं पाणी घालायचं, व्यवस्थित फिरवायचं आणि पिळून घ्यायचं गाळण्यावरती ते खोबरं. परत एकदा काढायचं, असं दोनदा काढता येतं आपल्याला दूध,
1: म्हणजे ते व्यवस्थित
0: व्यवस्थित राहत,
1: खूप पातळ
0: पातळ नाही.
1: कारण नवीन जर कोणी आपल्या मैत्रिणी ह्याचा ट्राय करणार असेल तर दूध कसं काढायचा हा प्रश्न
0: येऊ शकतो. बरोबर आहे.
1: मला वाटतं आणि त्या शेवयांवर हे दूध घातलं की खायला तयार,
0: अगदी तयार.
1: खरं बघायला गेलं तर साहित्य मोजकच आहे.
0: हो,
1: थोडेसे कष्ट
0: आहेत
1: पण खायला मजा आहे.
0: मजा आहे
1: नाही का?
0: अगदी अगदी अगदी. आणि कुणी करत नाही हा पदार्थ तर आपण आवर्जून येणाऱ्या सणांमध्ये पण करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि नेहमीचे आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत ते आपण करतच असतो, पण वेळ काढून हा पदार्थ करायलाही काही हरकत नाहीये. मॅडम तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा. बऱ्याचदा असं होतं की आपण जेवण करताना गाणी लावतो, गाणी गुणगुणतही असतो आणि असं म्हणतात की आपण जे काही करत असतो त्या सगळ्याचा गुणधर्म आपल्या पदार्थांमध्ये येतो. तर एखादं गाणं तुमच्या आवडीचं सांगा, तुम्हाला आणि श्रोत्यांनाही आपण ऐकूया.

0: वा मॅडम, गाणं तर खूपच छान होतं आणि मला असं वाटतं की हे सगळं ऐकता ऐकता पदार्थही खूप छान होईल, नाही का?
1: नक्कीच नक्कीच छान होईल.
0: पुढचा पदार्थ कोणता आहे आपला?
1: आता परत एकदा आपण ह्या सीझनल पावसाळी भाजीकडेच येऊया. तर एक शेवटचा हा पदार्थ सांगूया, सुरणाच्या पाल्याची भाजी.
0: बरं.
1: हो, आता तुम्हाला सगळीकडे दिसेल सुरणाला छान कोंब आलेले आहेत आणि त्याला आता पानं आलेली आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठीच लागणारं साहित्य मी सांगते. सुरणाचा कोवळा पाला, हरभऱ्याची डाळ, तेल, हिंग, मोहरी, जिरं, लाल सुक्या मिरच्या, हळद, लसूण, मीठ आणि ओलं खोबरं.
0: अच्छा, पुन्हा साहित्य
1: घरचंच आहे अगदी. तर कृतीमध्ये सुरणाचा कोवळा पाला घ्यायचा, तो स्वच्छ धुवून बारीक चिरायचा.
0: बरोबर.
1: त्याच्या आधी थोडी हरभरा डाळ आपल्याला भिजवून ठेवायची. मग हिंग, मोहरी, जिरं, सुक्या मिरच्या, हळद याची फोडणी करायची. मग त्याच्यात 7-8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि मग त्यावर आपण ही भिजवलेली जी डाळ आहे हरभऱ्याची,
0: बरोबर,
1: ती घालायची. ती थोडी शिजत आली की मग सुरणाचा पाला घालायचा.
0: अच्छा.
1: मीठ चवीनुसार घालायचं, खोबरं घालायचं. फक्त ही भाजी थोडी वाफेवर शिजवायची, त्यामुळे परत परत ढवळून ढवळून
0: राहायला लागेल.
1: हा, तर अशी आणि फार सुंदर लागते ही भाजी.
0: आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जसं आपण सुरणामध्ये पण सत्व चांगलं असतं असं म्हणतो, तसं याच्या पाल्यामध्येही नक्कीच
1: असतं.
0: आणि बघायला गेलं तर नेहमी ज्या पालेभाज्या करतो
1: तशीच आहे,
0: फक्त पाला मिळणं गरजेचं आहे. आणि तुमची नजर पाहिजे की आपल्याला पाला कधी मिळतो
1: याच्याकडे,
0: नाही का?
1: हो,
0: खरं तर खूप साध्या आणि सोप्या आहेत ह्या भाज्या. आणि मला असं वाटतं जसं मी सुरुवातीला म्हटलं की सीझन प्रमाणे ते खाणं हे कधीही आपल्या पोटाला
1: चांगलंच असतं
0: आणि त्यातून ज्या ज्या भागात जे पिकेल
1: ते तर नक्कीच आपल्या
0: पोटाला चांगलं पचतंही, नाही का?
1: नक्की पचतं. खरं
0: मला असं वाटतं खूप छान रेसिपी आहे ह्या. थोडं डोळस पद्धतीने आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर काही खूप बाजारात जायची
1: गरज
0: नाहीये. या सगळ्या गोष्टी आपल्या
1: आजूबाजूला मिळून जातात
0: आणि मला वाटतं या सगळ्याचा आपल्या आरोग्यालाही चांगला फायदा आहे, गरजही
1: आहे.
0: खूप छान मॅडम तुम्ही इथे आलात आणि या सुंदर रेसिपी आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात. तेव्हा श्रोते हो, या पदार्थकृती तुम्ही नक्की करून बघा. सई ठाकूर देसाई यांना आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या गुरुवारी 8:40. तोपर्यंत मी पल्लवी गोडसे तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. यामध्ये सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका होत्या पल्लवी गोडसे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
5: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध

उपलब्ध आहेत, याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9 वाजलेत। आता आनंद घेऊया लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा।

0: विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. जीत या चित्रपटातलं हे गीत स्वरबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

नदीम श्रवण यांनी स्वरबद्ध केलेलं एक रिश्ता चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या मुख्य स्वरात.

दीवाना चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक, गीतकार समीर आणि संगीतकार नदी मिश्रवण.

कच्चन आगळे चित्रपटातली आनंद बक्षी यांची ही शब्दरचना गायली होती अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. नुसरत फतेह अली खान यांनी स्वरबद्ध केलेल्या या रचनेसोबतच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुखी माणसाचा सदरा घातलेला माणूस पाहिलाय का तुम्ही कधी? अहो माणूस राहू दे, तुम्ही तो सदरा तरी पाहिलाय का? नाही ना. खरंच या जगात एकही व्यक्ती अशी नसेल जिला कसलंही दुःख नाही, ताण नाही. मग मनातला ताण, भीती, काळजी हे सगळं दूर करण्यासाठी बरेच जण जीवापाड प्रयत्न करतात. पण तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर अशावेळी गरज पडते ती योग्य उपचार पद्धतीची. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण इथे आमंत्रित केलंय सई साने यांना, आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ऊर्जा उपचार पद्धती तसंच ॲक्सेस बार्स उपचार पद्धती याविषयी. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, ऊर्जा उपचार पद्धत किंवा एनर्जी हिलिंग म्हणजे नेमकं काय?
1: ऊर्जा उपचार पद्धत ही प्रचलित पद्धतीपेक्षा थोडी वेगळी अशी एक उपचार पद्धतच आहे. आपल्याकडे असं मानलं जातं की शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि या भौतिक शरीराभोवती त्याची स्वतःची अशी एक सूक्ष्म ऊर्जा प्रणाली असते. आता ही ऊर्जा प्रणाली जेव्हा इम्बॅलन्स्ड होते तेव्हा आपल्याला त्याचे त्रास व्हायला लागतात.
0: बरोबर.
1: जेव्हा ती बॅलन्स्ड असते तेव्हा आपल्याला काही फार त्रास होत नाहीत, पण ती ऊर्जा जेव्हा कमी जास्त होते, त्यात काही बिघाड होतो, तेव्हा त्याला आपल्याला परत पूर्वस्थितीला आणावं लागतं. जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणेच ही ऊर्जा उपचार पद्धती आपल्या ऊर्जा प्रणालीला, किंवा आपण इंग्रजीमध्ये ज्याला एनर्जी सिस्टीम्स म्हणतो, त्याच्यावर सर्वंकष उपचार करणारी पद्धत आहे.
0: अरे वा, खूपच छान. पण या उपचार पद्धतीबद्दल पूर्वी मी तरी कधी ऐकलं नाहीये.

0: म्हणजे हे काहीतरी नवीन आहे का?
1: नाही नाही, अजिबात नाही. अगदी प्राचीन काळापासून ह्या पद्धती जगभरात वापरल्या जातात.
0: बर,
1: याची मुळं आपल्या परंपरेत आणि प्राचीन चीनी उपचार पद्धतींमध्ये सुद्धा सापडतात. पण इथे एक गैरसमज मला दूर करायचा आहे, आणि तो म्हणजे एनर्जी हिलिंग किंवा ऊर्जा उपचार पद्धत म्हणजे कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही. तसंच एनर्जी हिलिंग हे वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून नक्कीच वापरता येत नाही.
0: हे फार महत्वाचं आहे.
1: कोणताही एनर्जी हिलर तुम्हाला वैद्यकीय उपचार घेऊ नका किंवा असलेले उपचार बंद करा असं सांगणार नाही. एनर्जी हिलिंग ही वैद्यकीय उपचारांना पूरक अशी उपचार पद्धती आहे. ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये उपचार करणारी व्यक्ती ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी काही चिन्ह, वस्तू किंवा आपल्या हातांद्वारे आपल्या शरीरात हिलिंग एनर्जी म्हणजेच उपचारक ऊर्जा प्रवाहित करतात, आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक असे अनेक फायदे झालेले आपल्याला दिसून येतात.
0: पण मग हे एनर्जी हिलिंग नक्की काम कसं करतं आणि आपल्याला कसं कळणार की आपल्याला पण एनर्जी हिलिंगची गरज आहे?
1: मी जसं मगाशी म्हटलं ना, तसं आपल्या शरीराभोवती एक सूक्ष्म असं ऊर्जा क्षेत्र किंवा ऊर्जा प्रणाली असते. आपल्या शरीर आणि मनावर या ऊर्जेचा परिणाम होत असतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलन किंवा अडथळे आले तर त्याचा आपल्या शरीर मनावर परिणाम झालेला दिसून येतो. मग कदाचित त्यातून शारीरिक आजार पण उद्भवू शकतं, मानसिक संतुलन बिघडतं किंवा आपल्या भावनांवर पण परिणाम झालेला दिसून येतो.
0: हो,
1: स्वतःवरच मर्यादा घालणारे लाईफ पॅटर्न्स म्हणजे लिमिटिंग बिलीफ्स, तुमच्या प्रगतीतील अडथळे, अशा निरनिराळ्या गोष्टी ह्याच्यातून आपल्याला दिसतात. आता आपल्याला ह्याची गरज आहे हे कसं कळतं? तर कधी कधी असं होतं की काहीही कारण नसतं पण आपल्याला उगीचच उदास वाटायला लागतं. सगळ्या गोष्टी अडकून पडल्या आहेत, आपली काही कामं होत नाहीयेत असं वाटायला लागतं. छोट्या छोट्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो. अशा असंख्य गोष्टी असतात. कधी आजारी पडायला होतं, सगळ्या तपासण्या केल्या तरी त्याचं कारण सापडत नाही. अशा वेळेला तुमची एनर्जी इम्बॅलन्स झालेली असते, ती अडकून पडते. मग त्यावेळी एनर्जी हिलिंग तुम्हाला यातून बाहेर काढतं.
0: पण मग एनर्जी हिलिंगने हा समतोल कसा साधायचा आणि एनर्जी हिलिंग करतात म्हणजे नेमकं काय करतात?
1: सांगते. एनर्जी हिलिंगच्या अनेक पद्धती आहेत. काही प्राचीन परंपरांमधून येणाऱ्या आहेत तर काही अगदी अलीकडच्या काळात आपल्याला सापडलेल्या आहेत. आता ह्यांच्यातली काही नावं घ्यायची तर रेकी आहे, किगोंग आहे. रेकी तर जनरली सगळ्यांना माहिती असतं.
0: हो हो,
1: आपल्याकडे सप्तचक्रांचा एक उल्लेख असतो तर त्या सप्तचक्रांचं बॅलन्स करणं ही एक पद्धत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती सध्या प्रचलित आहेत. या पद्धतीच्या माध्यमातून तुमची अडकलेली एनर्जी मोकळी करतात, त्यातील अडथळे बाजूला करतात. आता प्रत्येक मोडॅलिटी वापरण्याची, मोडॅलिटी म्हणजे पद्धत, प्रत्येक मोडॅलिटी वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्याचा तिथे वापर केला जातो.
0: बरं मॅडम, मला असं सांगा की तुम्ही स्वतः या पद्धतीचा अनुभव घेतलाय का?
1: हो, घेतलाय ना. मी स्वतः यातल्या 3 वेगवेगळ्या पद्धतींचा अनुभव घेतलेला आहे.
0: अरे वा.
1: पण मला त्यातली जी सर्वात प्रभावी पद्धत वाटली ती म्हणजे ऍक्सेस बार्स थेरपी.
0: ऍक्सेस बार्स थेरपी ही कुठली थेरपी आणि तुम्हाला ही थेरपी घ्याविषयी का वाटली?
1: सांगते. ऍक्सेस बार्स थेरपी ही एक अत्यंत प्रभावशाली अशी ऊर्जा उपचार पद्धती आहे.
0: बर,
1: पण ऍक्सेस बार्स बद्दल सांगण्याआधी मला ती का घ्यावीशी वाटली ना ते सांगते. मी मूळची मुंबईची. 2000 साली मी जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा माझ्यासाठी तो एक मोठा बदल होता. मला आधीच सायनसचा भरपूर त्रास होता. इथे आल्यावर इथली दमट हवा आणि झाडांचे परागकण म्हणजे पोलन्स त्यांची ॲलर्जी होऊन मला वारंवार सर्दी व्हायला सुरुवात झाली. त्यात मी गेली बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते, त्यामुळे खडूचे कण ते माझ्या त्रासात भरपूर भर घालायचे.
0: अरे बापरे.
1: हा त्रास मी जवळजवळ 2023 पर्यंत सहन केला.
0: बापरे, म्हणजे जवळजवळ 23 वर्ष हा त्रास तुम्ही सहन केलात.
1: आणि त्याच्यात भरीला मला पहिल्यापासून अर्धशिशीचा पण त्रास होता. ज्यांना अर्धशिशी आहे ना त्यांनाच माझा त्रास समजू शकेल.
0: खरंय खरंय.
1: डोकदुखी सुरू होण्यासाठी ना मला इतकंसं सुद्धा कारण पुरायचं किंबहुना कारण लागायचं सुद्धा नाही. आणि त्यासाठी मी किती औषधं घेतली ते माझं मलाच माहीत.
0: खरंय.
1: ह्या सगळ्यांसाठी औषधं सुरूच होती पण मी त्या त्रासाला खूप कंटाळले होते. ह्या सगळ्याला शारीरिक कारणं जितकी जबाबदार आहेत तितकाच स्ट्रेसचा पण त्याच्यात मोठा वाटा आहे असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं.
0: म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शारीरिक

0: आजाराचं कुठेतरी आपल्या मनाशी पण कनेक्शन असतं. पण म्हणजे तुम्हाला हे सगळं मानसिक त्रासामुळे होत होतं की कसं?
1: नाही, असं नाही म्हणता येणार. मानसिक त्रासामुळे होत नव्हतं, या त्रासामागे शारीरिक कारणच होती. पण स्ट्रेसमुळे तो माझा त्रास आणखी वाढत होता.
0: पण या सगळ्यात तुम्हाला मग ऍक्सेस बार्स बद्दल माहिती कशी काय मिळाली?
1: 2023 शेवटी एक पोस्ट माझ्या वाचण्यात आली.
0: बर.
1: त्यात ऍक्सेस बार्स एनर्जी हिलिंग बद्दल माहिती, त्याचे फायदे आणि हे एनर्जी हिलिंग आपण कशा कशासाठी घेऊ शकतो ते सगळं लिहिलेलं होतं. त्याखेरीज त्यात त्या उपचारकर्तीचे अनुभव लिहिलेले होते. ते सगळं वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि आशा पण वाटली की कदाचित माझं दुखणं यामुळे बरं होऊ शकेल.
0: अच्छा, म्हणजे ती पोस्ट वाचून तुम्ही ऍक्सेस बार्स करून घ्यायला गेलात?
1: अगदी लगेच नाही गेले. असं बघ, मी पहिल्यांदाच असं काहीतरी वाचत होते.
0: हो ना.
1: त्यापूर्वी मला एनर्जी हिलिंग बद्दल माहिती होती, त्यातल्या एका मोडॅलिटीचा मी अनुभव पण घेतला होता, पण त्याने मला जितका म्हणावा तितका फायदा झाला नव्हता. मग अशा वेळी आपण प्रत्येक गोष्ट पारखून घेतो की नाही. मी पण

0: वाचून तुम्ही ऍक्सेस बार्स करून घ्यायला गेलात?
1: अगदी लगेच नाही गेले. असं बघ, मी पहिल्यांदाच असं काहीतरी वाचत होते.
0: हो ना,
1: त्यापूर्वी मला एनर्जी हिलिंग बद्दल माहिती होती. त्यातल्या एका मोडॅलिटीचा मी अनुभव पण घेतला होता, पण त्याने मला जितका म्हणावा तितका फायदा झाला नव्हता. मग अशा वेळी आपण प्रत्येक गोष्ट पारखून घेतो की नाही. मी पण तेच केलं.
0: म्हणजे नक्की काय केलं तुम्ही?
1: मग मी ज्यांची ती पोस्ट होती ना त्यांच्याशी संपर्क साधला. ऍक्सेस बार्स म्हणजे काय, ते कसे काम करतात, त्यांचा फायदा काय होतो, ही सगळी माहिती मी त्यांच्याकडून समजून घेतली. आणि ती समजून घेतल्यानंतर मग मी त्याच्यावर माझं स्वतःचं वाचन, स्वतःचा अभ्यास सुरू केला. त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व मी तपासून घेतलं. त्यातून मला बरीच माहिती मिळाली.
0: पण मग आमच्या श्रोत्यांना पण सांगा ना, ऍक्सेस बार्स किंवा एनर्जी हिलिंग म्हणजे नेमकं काय, ते कसं करतात आणि त्याचे फायदे तोटे काय, याबद्दल पण जरा सांगा.
1: ऍक्सेस कॉन्शियसनेस या एनर्जी हिलिंग पद्धतीमध्ये मुख्यतः काही टूल्स आणि टेक्निक्स आहेत, ज्यामुळे आपल्याला आपली जाणीव विस्तारायला मदत होते. जाणीव विस्तारते म्हणजे काय होतं, आपल्या जगण्यात एक सजगपणा, एक सहजपणा येतो. त्यांचा मोटो काय आहे माहिती आहे तुला?
0: नाही, आम्हाला पण ऐकायला आवडेल ना.
1: त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: अरे वा.
1: म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला सर्व माहीत आहे. आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझं पाशी.
0: बरोबर.
1: त्याची तुम्हाला जाणीव करून द्यायची. ऍक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुमचं आयुष्य घडवताना तुमच्याकडे कायम स्वतःचा चॉईस असतो. शिवाय देर इज नो जजमेंट, नो राईट ऑर रॉंग.
0: बरोबर.
1: काय चूक काय बरोबर ह्या गोष्टी फार सापेक्ष असतात. इतरांचंही जजमेंट नाही आणि सेल्फ जजमेंट पण नाही. हे सगळं समजून घेतल्यानंतर मी स्वतःसाठी हे उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला आणि मग मी ते करूनही घेतले.
0: नाही, हे सगळं ऐकताना खूप मला छान वाटतंय. पण म्हणजे तुम्ही नेमकं काय केलं आणि हे हिलिंग कसं करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल.
1: नेमकं काय केलं तर ऐक, ऍक्सेस बार्सच्या मागचं मूळ तत्व असं आहे की आपल्या डोक्यावर, म्हणजे आपल्या मानेपासून ते टाळूपर्यंत 32 एनर्जी पॉइंट्स असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते असतात. आता आपण दिवसभरात जे विचार करतो, आता जर आज थोडं तपासून बघितलं तर आपण दिवसभरात किती विचार करतो ते कळेल. आणि मग आपल्या वयाच्या आणि 365 दिवसांना गुणाकार करून आपल्याला त्या विचारांचा आकडा कळेल आणि जरा गोंधळायला पण होईल की इतका विचार आपण करतो.
0: खरंय.
1: त्याच्या खेरीज आपल्या मनातल्या भावना, बरेचदा आपण स्वतःवर अनेक मर्यादा घालून घेत असतो, लिमिटिंग बिलीफ्स ज्याला म्हणतो, की मी हे असं केलं तर चालेल का, चालणार नाही, अशा अनेक गोष्टी. त्याच्याखेरीज बरेचदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचे विचार, विकार, भावना, समजुती असं सगळं उचलत असतो.
0: म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतं की लोक काय म्हणतील या 3 शब्दांचा जास्त विचार आपल्या डोक्यात चालू असतो.
1: अर्थात चालू असतो, त्याचाच विचार चालू असतो आपल्या डोक्यात.
0: खरंय.
1: आणि त्याच्याखेरीज त्याच्यामुळे उद्भवणारे आणि आपले स्वतःचे सुद्धा ताण, भीती, चिंता, काळजी अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात असतात.
0: खरंय.
1: काय नसतं. आणि ह्यातला सगळा, म्हणजे जवळजवळ 90% भाग हा अनावश्यक कचरा असतो.
0: 100%.
1: आता मला सांग, हे सगळं कुठे जातं साठवलेलं?
0: कुठे?
1: तर कुठेच नाही जात. हे सगळं या 32 पॉइंट्स मध्ये साठून राहतं.
0: अरे बापरे.
1: आता तू मला सांग, जर आपण घरातला कचरा काढला नाही तर काय होईल?
0: आजार पण येईल.
1: हा, तसंच डोक्यातला अनावश्यक कचरा काढला नाही तर काय होईल याचा विचार कर. या सगळ्याचा कळत न कळत आपल्या तब्येतीवर तर परिणाम होतच असतो.
0: खरंय.
1: परंतु आपल्या मनावर परिणाम होऊन आपण आपल्याच आयुष्यात त्यामुळे अडथळे निर्माण करतो.
0: नक्कीच.
1: आपण म्हणतो ना, आयुष्यात सकारात्मकता आणा, पण ती आणायची झाली तर आपल्या मनात जागा कुठे आहे? तिथे तर नको त्या विचारांची गर्दी आहे. तर हे हिलिंग करताना, ह्या हिलिंगला बार्स रन करणे असं म्हणतात. तर हे बार्स रन करताना ते करणारी व्यक्ती आपल्या डोक्यावरच्या पॉइंट्सना बोटांनी हलका स्पर्श करते आणि तिथे एनर्जी प्रवाहित करते. आणि तिथे ही जी विचारांची, भावनांची, भीती, ताण, समजुती या सगळ्या गोष्टींची जी बीज साठून राहिलेली असतात त्याचा निचरा व्हायला सुरुवात होते. आणि मग तिथे हव्या असलेल्या गोष्टींसाठी जागा निर्माण होते.
0: अरे वा.
1: त्याचा परिणाम काय, तर सगळा अनावश्यक

0: डेटा निघून जाऊन एक प्रचंड मोठा अवकाश निर्माण होतो आपल्या मनात. आता तिथे सकारात्मक विचारांसाठी जागा झाली ना, गोष्टी अलाईन व्हायला लागतात आणि तुमच्या मनात एक पॉझिटिव्ह शिफ्ट निर्माण व्हायला लागतो.
1: आता तुम्ही म्हणालात की त्या पॉइंट्सना एनर्जी दिली जाते, पण मग ही एनर्जी कुठली असते आणि यासाठी काही वेगळं यंत्र वगैरे वापरलं जातं का?
0: नाही नाही, इथे कुठलीही साधनं यंत्र असं काहीही वापरत नाहीत.
1: बर.
0: प्रॅक्टिशनर बोटाने हलका स्पर्श करून ही एनर्जी प्रवाहित करतो. आणि ही एनर्जी कुठली तर ही वैश्विक व्हाईट एनर्जी असते, जी जगातील सर्व जीवमात्रांसाठी 24/7 उपलब्ध असते.
1: बरं, मग मॅडम मला सांगा, तुम्ही मगाशी बोललात की ही उपचार पद्धती तुम्हाला खूप प्रभावी वाटली, ती जास्ती प्रभावी का वाटली त्याबद्दल पण थोडंसं सांगा.
0: एक तर ही टच थेरपी आहे, म्हणजे स्पर्शाद्वारे उपचार केले जातात, त्यामुळे ती प्रत्यक्ष केली जाते. ज्याला हे उपचार करून घ्यायचे असतात ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मोडॅलिटीजमध्ये एनर्जी घ्यायला आपली मानसिक तयारी आणि संमती असायला लागते.
1: नक्कीच,
0: इथे आपली तयारी असो वा नसो आपल्याला फरक पडतोच. शिवाय काही मोडॅलिटी ह्या विशिष्ट बाबींवर जास्त परिणामकारक ठरतात असं मला वाटतं. पण ऍक्सेस बार्स थेरपी ही अशी मोडॅलिटी आहे जी तुमच्या प्रत्येक प्रश्नावर काम करते, मग ते शारीरिक असोत वा मानसिक.
1: अरे वा.
0: मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मला जे दोन त्रास होते त्यातला अर्धशिशीचा त्रास 2-3 सेशन्स घेतल्यावर पूर्ण बंद झाला.
1: क्या बात है.
0: मला सेशन्स घेऊन आता 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, पण आजपर्यंत मला एकदाही त्रास तो नंतर झाला नाही. सर्दीचा त्रास पण कालांतराने हळूहळू का होईना पण कमी झाला. आणि तुला एक सांगू गंमत, सर्दीमुळे कोरोनाच्या आधीपासून कितीतरी काळ मला वासच येत नव्हते.
1: अरे बापरे.
0: पण आता ते वासही हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे.
1: म्हणजे मला असं वाटतंय की या उपचार पद्धतीमुळे तुमचा जो सगळा आजार होता त्याचा पूर्णपणे निचरा झाला असं म्हणायला हरकत नाही.
0: हो.
1: बरं, मग जसं या ऍक्सेस बार्समुळे जशी तुमची डोकेदुखी दूर झाली तशीच इतर काही शारीरिक दुखणी असतील तर ती पण बरी होतात का?
0: शारीरिक दुखणी ऍक्सेस बार्समुळे बरी होतात हे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. मी आधी म्हटलं तसं कोणतीही एनर्जी हिलिंग मोडॅलिटी ही वैद्यकीय उपचारांना पर्याय नसते. मला असं वाटतं की आपण जेव्हा एनर्जी हिलिंग करून घेतो ना त्यावेळेस दुखण्यामुळे आपल्या मनावर जो ताण आलेला असतो तो कमी होतो. आणि दुखण्याची भीती नाहीशी होते. त्यामुळे होतं काय की आपलं मन जास्त सकारात्मक होतं, ते औषधांना जास्त प्रमाणात एक्सेप्ट करायला लागतं. आपल्या शरीराकडे स्वतःला बरं करण्याची क्षमता असतेच, त्यांना जेव्हा औषधांची जोड मिळते आणि मनाचीही ताकद मिळते की मग जे उद्या घडणार असतं ना ते आजच घडून जातं.
1: खूपच छान. पण मग या व्यतिरिक्त ऍक्सेस बार्सचे कोणते फायदे जे तुम्हाला आढळून आलेत?
0: ऍक्सेस बार्सचे फायदे सांगायचे म्हटलं मला जे आढळून आलेत ते तर आपल्याला हा वेळच पुरणार नाही. पण तरी त्यातल्या त्यात सांगायचे झाले तर मला शारीरिक दुखण्यांसाठी जे फायदे झाले ते तर मी सांगितलेच. त्याखेरीज मानसिक पातळीवर काय फायदा झाला ना ते सांगते. मला ना पूर्वी आलेल्या काही अनुभवांमुळे काही विशिष्ट गोष्टींबद्दल प्रचंड भीती होती.
1: बर.
0: ती गोष्ट घडली की मला अस्वस्थच व्हायला लागायचं. मनात नाही नाही त्या कल्पना यायच्या. म्हणजे आपण म्हणतो ना मन चिंती ते वैरीनं चिंती, किंवा गदिमांच्या एका गाण्यातली एक ओळ आहे ती मला आठवते नेहमी की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. प्रत्यक्ष काय घडतं त्याच्यापेक्षा आपण जी मनातनं चित्र रंगवतो त्या गोष्टीबद्दलची ती जास्त भयंकर असतात.
1: बरोबर.
0: मग त्या भीतीने कामात लक्ष लागायचं नाही, धडधडायला लागायचं, घाम फुटायचा, अख्खा दिवस खराब जायचा.
1: अरे बापरे.
0: गंमत म्हणजे मी जेव्हा सेशन्स घ्यायला गेले ना तेव्हा मी हे सांगितलंच नव्हतं. माझ्या मनात फक्त माझे शारीरिक त्रास बरे व्हायला हवेत एवढंच होतं. काही दिवसांनी मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट घडली. पण आश्चर्य म्हणजे ती घडली आहे हेच माझ्या ध्यानात आलं नाही.
1: अरे वा.
0: आणि संध्याकाळी मग दुसऱ्या कोणीतरी मला आठवण करून दिली की आज तुला भीती कशी वाटली नाही हे झालं तरी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज या गोष्टीमुळे मला काही फरकच पडलेला नाही, किंबहुना ही गोष्ट झालीये हेच मुळात माझ्या लक्षात आलेलं नाही. त्या दिवशी तर नाही झालं, आताही मला त्याचा काही फरक पडत नाही.
1: म्हणजे मॅडम आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा फोबिया घेतो तो फोबिया सुद्धा दूर व्हायला या पद्धतीचा उपयोग होतोय.
0: हो, 100%.
1: पण मग औषधांसारखे याचे काही

0: साईड इफेक्ट्स पण आहेत का?
1: असतात ना, नक्कीच असतात. सांगू?
0: हो सांगा ना.
1: म्हणजे गमतीत जरी मी साईड इफेक्ट म्हणत असले तरी खरं तर हे याचे फायदे आहेत.
0: अरे वा, मग आम्हाला पण जाणून घ्यायला आवडतील हे फायदे.
1: तर पहिला साईड इफेक्ट म्हणजे अवेअरनेस, सजगता. आपण कसे जगतो आहोत, आपल्या जगण्याची क्वालिटी काय आहे, आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याबद्दलची सजगता आल्यामुळे आपण आपल्या रियालिटीशी, स्वतःशी आणि इतरांशीही जास्त चांगल्या प्रकाराने कनेक्ट होतो.
0: नक्कीच.
1: दुसरा साईड इफेक्ट सांगायचा तर आपण स्वतःला जे काही बांधून ठेवलेलं असतं ना, म्हणजे आपल्या काही समजुती असतात की मी हे करू शकते, मी हे करू शकत नाही, हे असं कसं मी करणार, आमच्या घरातली लोक असं काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल, ह्या सगळ्या समजुतींमध्ये आपण आपली क्षमताच वापरत नसतो. हे जे काही लिमिटिंग बिलीफ्स असतात ते विचारांचे असतात, भावनांचे असतात, ही जी बंधनं असतात ती आपण दूर करायला शिकतो. तिसरा साईड इफेक्ट म्हणजे आपले नातेसंबंध सुधारतात. आपले अनावश्यक विचार, समजुती आणि पूर्वग्रह निघून गेल्याने आपण स्वच्छ नजरेने समोरच्याकडे बघू शकतो. रिॲक्शन टू रिस्पॉन्स म्हणजे विचार न करता प्रतिक्रिया द्यायच्याऐवजी आपण विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला लागतो.
0: हे फार महत्वाचे.
1: मग नातेसंबंध सुधारले की आपला स्ट्रेस कमी होतो, स्ट्रेस कमी झाला की आरोग्य सुधारतं, आरोग्य सुधारलं की आपल्या व्यवसायात जास्त चांगली कामगिरी करता येते. हे एक वर्तुळ आहे, लूप. इंग्रजीमध्ये ज्याला आपण रिपल इफेक्ट म्हणतो ना, तसं. म्हणजे आपण नाही का तळ्यात ती भाकरी टाकतात आणि मग त्याच्यातनं एक तरंग निर्माण होतो, मग दुसरा होतो, असे ते दूरपर्यंत पसरत जातात. तसं चौथा साईड इफेक्ट म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला हवं तसं आयुष्य आपण घडवू शकतो ह्याबद्दलचा आत्मविश्वास. एनर्जी हिलिंग तुमच्यासाठी निर्णय नक्कीच घेत नाही, पण त्यामुळे तुमच्या पुढे शक्यता आणि संभाव्य परिस्थितींचा एक मोठा पट उलगडला जातो. पुढे योग्य निर्णय घेणं हे कायमच तुमच्या हातात असतं.
0: हो ना.
1: आणि मला स्वतःला ह्यात खूप भावलेली आणखी एक गोष्ट सांगते. ती म्हणजे ह्या थेरपीमध्ये मला काहीच करायचं नव्हतं, ना औषध घ्यायचं होतं, ना व्यायाम करायचे होते, काहीही नाही. जे काही करायचं होतं ते प्रॅक्टिशनर करणार होता. याच्यातून मन शांत होऊन जातं, रिलॅक्स होतं. बाकी म्हणशील तर झोप छान लागते, शांत लागते, विचारांचे डोक्यातले जंजाळ कमी होतात, चिडचिड कमी होते, स्ट्रेस कमी झाल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात, आयुष्यातले अडथळे बाजूला होऊन आपल्याला वेगवेगळे मार्ग सापडायला मदत होते, असे असंख्य साईड इफेक्ट्स मी तुला ह्याच्यावर सांगू शकते.
0: मॅडम, मला असं वाटतंय की हे साईड इफेक्ट्स म्हणण्यापेक्षा फायदे म्हणेन मी. म्हणजे फारच छान साईड इफेक्ट्स आहेत हे. पण मला आता सांगा की ऍक्सेस बार्स थेरपी कोणी घ्यायची आणि कोणी घ्यायची नाही?
1: खरं सांगू का, अगदी कोणीही हे उपचार करून घेऊ शकतात.
0: हा,
1: ही एक अतिशय सौम्य, ज्याला नॉन इवेझिव्ह म्हणतात, अशी उपचार पद्धती आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी अतिवृद्ध लोकांपर्यंत कुणालाही ही घेता येते. परत ह्याच्यात काही औषधं वगैरे नसतात, त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत, त्याच्यामुळे काही असलेली औषधोपचार पद्धती बंद करायची नाहीत. त्यामुळे रुग्णांनी जरी घेतली आपल्या वैद्यकीय जे काही उपचार चालू असतील त्याच्या जोडीला, तर त्यांनाही त्याचा फायदा होतो. औषधं वगैरे नसल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा ही अतिशय सुरक्षित पद्धत आहे. आणि लहान मुलांसाठी म्हणशील ना तर ही अतिशय फायदेशीर ठरते. त्याचं कारण म्हणजे आजकाल मुलांना स्क्रीन ॲडिक्शन आहे, त्याच्यामुळे चिडचिडेपणा वाढतो, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता त्यांना करता येत नाही, ह्याबद्दलच्या पुष्कळ तक्रारी एक शिक्षक म्हणून सुद्धा माझ्याकडे येत असतात. पण मुलांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी ही पद्धत फार मदत करते. त्यांची चिडचिड कमी होते. थोडक्यात सांगायचं ना तर त्यांना एनर्जी मॅनेजमेंट जमायला लागतं.
0: हे फार महत्वाचं आहे. पण म्हणजे मला काही त्रास होत असेल तरच मी एनर्जी हिलिंग करावं असं आहे का?
1: तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एनर्जी हिलिंग करावंच, अर्थातच. पण त्रास होत नसेल तरीही करायला हरकत नाही.
0: अरे वा.
1: म्हणजे बघ, आपण आजारी पडलो की औषध घेतो, पण आजारी नसतो तेव्हा आजारी पडू नये याची काळजी घेतो की नाही?
0: हो ना.
1: आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आत्ता जरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आत्ता आहे त्यापेक्षा जर माझं आयुष्य मला अधिक चांगलं, अधिक क्वालिटी

0: टेटिव्ह करता आलं तर काय हरकत आहे, तिथे ऍक्सेस बार्स आपल्याला मदत करतात.
1: खूपच छान. पण मग ही ऍक्सेस बार्स थेरपी नक्की कशी करतात, म्हणजे मग याची काही रोज प्रॅक्टिस करायची असते की कसं असतं, आणि मुख्य म्हणजे याची सवय लागते का?
0: तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे. त्याची रोज काहीही प्रॅक्टिस वगैरे करायची नसते. मी मगाशी म्हटलं ना, आपल्याला काहीच करायचं नसतं, जे काही करायचं ते प्रॅक्टिशनर करतो. आता ह्याची सेशन्स असतात. एक सेशन साधारण 45 मिनिटं ते 1 तास इतकं चालतं. ठीक आहे. दोन सेशन्समध्ये साधारण 8 ते 10 दिवसांचा वेळ ठेवलेला असतो. आणि मुख्य म्हणजे ह्याची अजिबात सवय वगैरे लागत नाही. आपला प्रॉब्लेम संपला की आपल्याला हे बंद करता येतं. मग आपल्याला जर गरज भासली जेव्हा केव्हा, आणि जर कधी काही कारणाने अस्वस्थ वाटलं, तर आपण परत सेशन नक्कीच घेऊ शकतो.
1: पण मग काही वेळेला असंही होऊ शकतं की 1-2 सेशन्समध्ये सुद्धा मला छान वाटतंय, तर त्यावेळेला काय करावं?
0: तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला त्याचे काय अनुभव येतील ते प्रत्येक जणच सांगू शकेल ना.
1: बरोबर आहे. म्हणजे मग असं म्हणायला हरकत नाही की ऍक्सेस बार्समुळे आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतात.
0: काही प्रश्न नक्कीच सुटतात.
1: हा,
0: पण आयुष्यातला एक प्रश्न सुटला तरी पुढचा समोर असतोच ना, त्यालाच तर आयुष्य म्हणतात.
1: खरं.
0: ऍक्सेस बार्स तुमचे प्रश्न कधीच सोडवत नाहीत, पण त्या प्रश्नांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी, जाणीव किंवा ज्याला अवेअरनेस म्हणा, ते देतात. जेव्हा ते प्रॉब्लेम्स आपण आपल्यापेक्षा मोठे करतो, म्हणजे ज्याला लार्जर देन लाईफ म्हणू, तेव्हा ते प्रॉब्लेम असतात. पण जेव्हा आपण प्रॉब्लेमपेक्षा मोठे होतो ना, तेव्हा मग ते प्रॉब्लेम उरतच नाहीत.
1: खरंय खरंय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ऍक्सेस बार्स उपचार पद्धतीच्या मदतीने स्वतःसाठी सुखी माणसाचा सदरा मिळवणं प्रत्येकाला नक्कीच सोपं जाईल, नाही का?
0: नक्कीच. आपण फक्त त्याच्यासाठी आपलं मन उघडलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मला वाटतं मॅडम आपल्या श्रोत्यांना बरीचशी माहिती या आपल्या मुलाखतीतनं मिळाली असेल. मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि ऍक्सेस बार्स उपचार पद्धतीविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण जसे विचार करतो ना तसे आपण घडत असतो, तेव्हा तुमचे विचार बदला. विचार बदला म्हणजे सकारात्मक बना आणि आपलं आयुष्य खूप छान प्रकारे घडवा. या पॉझिटिव्ह नोट्ससह आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात ॲक्सिस बार्स ऊर्जा उपचार पद्धती याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आपण ट्यून केलंय 1143 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत ॲलर्जीची, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकदा लोक आपल्याला सांगतात की मला ॲलर्जी झाली आहे, तर ही ॲलर्जी म्हणजे नक्की काय असते याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं तर ॲलर्जी ही खूप सर्वश्रुत टर्म आहे. सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी हा त्रास होत असतो आणि ते सांगतही असतात. परंतु नेमकं ॲलर्जी किंवा जुनी सर्दी आणि शिंका याचं जर विवरण जर करायचं झालं तर ही आपल्या शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते व्यक्त होण्याची. कुठल्याही एका अंतर किंवा बाह्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप नाजूक होते, सौम्य होते किंवा खूप संवेदनशील होते, आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. ती कधी श्वसनाच्या आजाराच्या रूपाने दिसून येऊ शकतात किंवा त्वचेवरची खाज या रूपाने सुद्धा दिसून येऊ शकतात. परंतु ॲलर्जीचा विचार करत असताना ती ॲलर्जी कशामुळे आहे, कुणाला आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं आणि ओहापोह करणं खूप गरजेचं असतं.
0: डॉक्टर, ॲलर्जी ही कशामुळे होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं सांगायचं तर या चाराचारामध्ये जितक्या काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी आपल्याला होऊ शकते. ॲलर्जीचे एक ना अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जास्त प्रमाणात ज्या दिसून येतात त्याबद्दल आपण सांगूयात. उदाहरणार्थ, विशिष्ट अन्नपदार्थ, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, मासे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे केस, याची ॲलर्जी होऊ शकते. शक्यतो शिक्षक लोक असतात ते आपल्याला सांगतात की खडूची मला ॲलर्जी आहे सर. खडू हातात घेतला, डस्टरने फाळा पुसला की ज्या शिंका सुरू होतात त्या माझ्या काही थांबतच नाहीत. काहींना धुळीची ॲलर्जी असते, काहींना प्रदूषणामुळे होणारी ॲलर्जी असते, काहींना सेंट किंवा परफ्यूम यांचा वास अगदी सहन होत नाही, इव्हन फुलांचा वास हा सुद्धा सहन होत नाही. काही रुग्णांना विशिष्ट औषधांची सुद्धा ॲलर्जी असते. असे एक ना एक प्रकार आपल्याला दिसून येतात. विशेषतः साबणाची ॲलर्जी असणं, डिटर्जंट पावडरची ॲलर्जी असणं, अशा तक्रारी गृहिणी अनेकदा करत असतात. त्यामुळे आपल्याला असे दिसून येईल की हे सगळे बाह्य घटक आहेत की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी अतिसंवेदनशील बनवतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, आणि त्रास झाला की शरीर लक्षण स्वरूपाने आपला आजार व्यक्त करण्यास सुरुवात करतात. परंतु यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन होमिओपॅथीने आपल्याला हा दिलेला आहे की ही ॲलर्जी आपल्याला होते तर याचं कारण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: आपल्याला ॲलर्जी का होते ह्याचं कारण आपण जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, ॲलर्जी कशामुळे होते हे होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीनं शोधून काढलं जातं?
1: आधी सांगितल्याप्रमाणे काही बाह्य घटक असतात आणि काही अंतर्घटक असतात. तर आपण आता होमिओपॅथिक दृष्टिकोनातून ॲलर्जीचा अभ्यास हा कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. आपण इथे एक उदाहरण देऊयात की एक गृहिणी येते आणि ती सांगते की डॉक्टर, मला 4 वर्ष झाले डिटर्जंट पावडरची ॲलर्जी आहे. आता आपण याबद्दल सखोल विचार करूयात की या गृहिणीलाच ॲलर्जी का झाली, या गृहिणीला ही ॲलर्जी 4 वर्षापासूनच का झाली, आणि या गृहिणीला ॲलर्जीचाच त्रास का झाला. म्हणजे व्यक्तीपरत्वे, दोषपरत्वे आणि कालपरत्वे हे आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथी या कारणाला खूप महत्त्व देते की तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी ॲलर्जीच्या लक्षणांचा जितका सखोल विचार केला जातो त्याचप्रमाणे त्या आजाराचं मूळ कारण शोधण्याचं जे काही कार्य आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या इतिहासातून शोधून काढत असतो, आणि ते मूळ कारण मिळाल्यामुळेच होमिओपॅथी आजार मुळासकट बरा करू शकते, कायमस्वरूपी बरा करू शकते.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. डॉक्टर, जुनी सर्दी आणि ॲलर्जी यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आपण काय सांगाल?
1: नक्कीच, लक्षणांचा ज्यावेळेस आपण

0: उपचार करू, त्यावेळेस आपल्याला रुग्ण येताना सांगतात की डॉक्टर सकाळी चादर झटकल्यापासून मला ज्या शिंका सुरू होतात त्या दिवसभर राहतात. आणि ह्या शिंका अगदी मामूली नसतात, खूप जोर जोरात आणि अफाट ह्या शिंका असतात. बिचारा रुग्ण त्याने अक्षरशः मेटाकुटीला येतो. नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, नाक व घशात खाज येणे किंवा नाकात घशात खवखवणे, अंगाला बारीक ताप वाटणे, अशक्तपणा येणे, डोकं जड पडणे, थंड वारा, हिवाळा सहन न होणे, त्याचप्रमाणे एसीची हवा सहन न होणे, जास्त प्रवास केल्यास लगेचच त्रास होणे, कानात गुडगुडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, पाणी येणे, नाकाचे हाड दुखणे, सल्ल्याप्रमाणे वाटणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाज बदलणे, नाकातून रक्त येणे, अशी एक ना विविध अंगाने याची लक्षणं आपल्याला समोर येतात दिसून येतात.
1: डॉक्टर, ॲलर्जीला जर वेळेचा आळा घातला नाही किंवा ॲलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल काय सांगाल आपण?
0: आता आपण ज्या ॲलर्जीबद्दल बोलतोय ती म्हणजे जुनी सर्दी शिंका. की बऱ्याचशा रुग्णांना काय होतं ना की ती ॲलर्जी जाते पण नंतर सायनसचा त्रास सुरू होतो, ती सर्दी जाते पण नंतर दम्याचा त्रास सुरू होतो, काहींना घशाचे आजार सुरू होतात, काहींना ऐकू येणं कमी होऊन जातं, काहींना फक्त नाकाचे हाड वाढले असं लक्षात येतं. परंतु कॉम्प्लिकेशन्सपर्यंत न जाता आपण जर ॲलर्जी व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू शकलो, त्याचं मूळ कारण जर आपण व्यवस्थित शोधू शकलो, तर होमिओपॅथीने त्याला लवकरच आळाही बसेल व तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. ॲलर्जीपासून आज कोणीही वंचित नाही. ॲलर्जी ही प्रत्येकाला होत असते. प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यात कधी ना कधी या ॲलर्जीचा सामना वर्षातले 6 ते 7 महिने करावा लागतं. ॲलर्जी ही सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा ती तीव्र स्वरूपातही होऊ शकते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना फक्त हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो, परंतु त्याला जर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर कधीकधी वाटणारी ॲलर्जी किंवा कधीकधी वाटणाऱ्या शिंकांचा त्रास हा वर्षभर देखील होऊ शकतो. काही लोकांना फक्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे हा आजार त्याला वर्षातून कधी ना कधी जाणवतो आणि होत असतो. त्यामुळे आपण ऋतूसंधीचा खूप व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजेत. काही पथ्य आपल्या आचरणात येणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ॲलर्जी होते याचं मूळ कारण हा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याकडून जाणून घेण्यासाठी त्याच्या खूप डिटेल हिस्ट्री टेकिंग करत असतो. अक्षरशः साध्या ॲलर्जीसाठी इतक्या प्रश्नांची काही आवश्यकता आहे का असंही रुग्णाला कधी कधी वाटायला लागतं आणि तो भंडावून जातो. परंतु होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही मूळतः इतर शास्त्रांच्या मानाने खूप वेगळी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला काही वेगळे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक शास्त्राचे सिद्धांताप्रमाणेच त्यांना मर्यादा देखील आहेत. परंतु होमिओपॅथी आपण पाहिलं तर हा शेवटचा पर्याय म्हणून लोक उपचारासाठी निवडतात. परंतु असं न करता होमिओपॅथीचे जे काही ज्ञान आहे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, टी व्ही आहे, रेडिओ आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत. या माध्यमातून होमिओपॅथीचं माफक ज्ञान प्रत्येकाने घ्यावं हे माझ्याकडनं मी प्रत्येक श्रोत्याला विनंती करू इच्छितो.
1: डॉक्टर, आतापर्यंत श्वसनाच्या ॲलर्जीबद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर त्वचेवरती काही ॲलर्जी येते का?
0: त्वचेवर येणारी ॲलर्जी जर आपण पाहिलं तर खूप लोकांनाही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला शीतपित्त असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना कोरडी खाज येणं, कोरडी खाज सोबत काही गांध्या उठणं, इतक्या गांध्या उठणं की अंगाला सूज येते. ही सूज ठराविक काळापर्यंत राहते आणि नंतर पुन्हा निघून जाते. तर ही सूज वाटणारी किंवा ही त्वचेची जी ॲलर्जी आहे याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आम्लपित्त. परंतु या शीतपित्ताचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकलो, त्याची कारण मीमांसा करू शकलो, रुग्णाने जर व्यवस्थित इतिहास दिला आणि त्या इतिहासासोबतच आपल्याला त्या रुग्णाच्या आजाराचं जर मूळ कारण आपण शोधू शकलो तर शीतपित्ताचा किंवा त्वचेवर येणारी जी ॲलर्जी आहे ही सुद्धा प्रभावीपणे आपण बरी करू शकतो आणि उपचारानंतर रुग्णाचं आयुष्य नक्कीच आनंदमय व सुखकारक होऊ शकते.
2: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: श्रोते हो, आमच्या उपचार केंद्रालाही भेट द्या. आमचा पत्ता आहे आरोग्य मंदिर जवळ रत्नागिरी. पत्ता पुन्हा एकदा, आरोग्य मंदिर जवळ रत्नागिरी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:10 झालेत. आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम आणि चित्रपट सुशीला.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे

0: कह्या जगी तन में कोटि गमग नक्षत्र श्रेष्ठ कह्या जगी तन में कोटि ऐक कामिनी सखे सजनी।
1: दीडशहाणे या चित्रपटातलं हे गीत होतं अनंत जाधव यांचं। गायक कलाकार होते आशा भोसले आणि सुरेश वाडकर आणि संगीतकार राम लक्ष्मण।
2: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
3: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र।

0: शांताराम आठवले यांचे शब्द आपण ऐकले सुमन आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीतकार वसंत पवार आणि चित्रपट सुभद्रा हरण.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली, त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी

0: अभिनेते निवडलेले आहेत.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आपली माणसं या चित्रपटातलं राम लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या या मुख्य स्वरातल्या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज बॉलिवूडची बार्बी डॉल मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका कॅटरीना कैफ यांचा 43वा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांचा अभिनय असलेली काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूया. श्रोते हो, मॉडेलिंग पासून अभिनयापर्यंतचा कॅटरीना यांचा प्रवास अर्थातच खडतर होता. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट 2003 मधला बूम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपटात काम केलं आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये आल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटातून.

0: सिस्टर।
1: मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी, आणि गायक कलाकार होते सोनू निगम, जयेश गांधी आणि अमृता काक।
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: डॅमिनिक सेरेजो, क्लिंटन सेरेजो आणि लॉय मेंडुन्सा यांनी गायलेली जावेद अख्तर यांची शब्दरचना आपण ऐकली जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामधली. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ऍप वरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ऍप तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ऍप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ऍप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
0: रसिक हो, कॅटरीना कैफ यांनी जब तक है जान या चित्रपटात मीरा थापरची भूमिका साकारली. यश चोप्रा दिग्दर्शित या रोमॅन्टिक चित्रपटात त्यांचा अभिनय संयत, नाजूक आणि भावनाप्रधान असा दिसून आला. मीरा ही एक अशी व्यक्तिरेखा होती जी प्रेम, जबाबदारी आणि अंतर्मनातील संघर्ष यामध्ये अडकलेली आहे. या भूमिकेला सुंदरतेसोबतच भावनिक खोलीही कॅटरीना यांनी दिली. संवाद कमी असूनही त्यांनी व्यक्तिरेखेतील वेदना, प्रेम आणि द्विधा मनस्थिती प्रभावीपणे मांडली. त्यांची शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. विशेषतः त्यांच्या नृत्यशैलीनं आणि अभिव्यक्तीनं चित्रपटाला अधिक आकर्षक बनवलं. या चित्रपटातील त्यांच्या कामगिरीमुळे केवळ ग्लॅमर क्वीन म्हणूनच नव्हे तर भावनिक भूमिका साकारू शकणारी अभिनेत्री म्हणूनही कॅटरीना अधोरेखित झाल्या. एकूणच जब तक है जानमधील कॅटरीना कैफ यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा आणि लक्षवेधी टप्पा ठरला.

जब तक है जान या चित्रपटातलं ए आर रहमान यांनी स्वरबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं राघव माथुर आणि शिल्पा राव यांच्या मुख्य स्वरात.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँग इथे जन्मलेल्या कॅटरीना कैफ यांचं मूळ नाव कॅटरीना रोझमेरी टर्कोट. घरच्या आर्थिक परिस्थितीशी सामना करत वयाच्या 14व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केलं. या काळात त्या भारतात सहलीसाठी ट्रीपसाठी आल्या आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.

0: मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटातलं नेहा भसीन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते इरशाद कामिल आणि संगीतकार सोहेल सेन.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. नमस्ते लंडन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वेलकम, एकता टायगर, टायगर जिंदा है, राजनीती असे अनेक सुपरहिट चित्रपट आहेत ज्यामध्ये कॅटरीना यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळतो.

0: आणि पलक मुच्छाल यांच्या मुख्य स्वरातलं अन्विता दत्त यांचं गीत आपण ऐकलं. सोहेल सेन यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना होती एक था टायगर या चित्रपटामधली.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: रसिक हो, भारतीय संस्कृती, परदेशात राहणाऱ्या भारतीयांचं जीवन, प्रेम, नातेसंबंध आणि स्वाभिमान यांचा सुंदर संगम आपल्याला नमस्ते लंडन या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. कॅटरीना कैफ आणि अक्षय कुमार यांच्या नमस्ते लंडनमधल्या केमिस्ट्रीचं विशेष कौतुक झालं. ऐकूया या चित्रपटातलं गीत.

0: समीर यांची शब्दरचना स्वरबद्ध केली होती प्रीतम यांनी आणि गायली होती प्रीतम, नीरज आणि मोनाली यांनी. आणि चित्रपट होता रेस.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली, त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

लव झुंझुआ आणि सुझी क्यू यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट होता सिंग इज किंग. गीतकार मयूरपुरी आणि संगीतकार प्रीतम.

2010 साली प्रदर्शित झालेला राजनीती चित्रपट श्रोते हो आपल्याला आठवतच असेल. भारतीय राजकारणातला सत्ता संघर्ष, महत्वाकांक्षा, विश्वासघात आणि कौटुंबिक संघर्ष यावर आधारित असलेल्या या राजनीती चित्रपटात कॅटरीना यांनी सुरुवातीला एक सुसंस्कृत आणि संवेदनशील तरुणी साकारली, पण परिस्थितीमुळे या तरुणीला सक्रिय राजकारणात उतरावं लागतं. पुढे ही तरुणी धैर्यानं सगळ्या संकटांना सामोरी जाते आणि एक सक्षम प्रभावी महिला नेती म्हणून पुढे येते. ऐकूया सत्ता, नाती, सूड, नैतिकता आणि लोकशाहीतल्या सत्तेच्या खेळाचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या राजनीती या प्रभावी चित्रपटातलं गीत.

मोहित चौहान आणि अंतरा मित्रा यांच्या मुख्य स्वरातलं राजनीती चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती इरशाद कामिल यांची आणि संगीतकार प्रीतम. श्रोते हो, वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रॅम्पवर चालणाऱ्या कॅटरीनांनी पहिल्यांदा एका ज्वेलरी ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं होतं आणि आज त्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहेतच, पण उद्योजिकाही आहेत. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. यानंतरचे पहिल्या सभेतले कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, जे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आता या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी चेतना जोशी आपला निरोप घेणार आहे. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी

फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते. बघा मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्त्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्त्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं त्यात त्या गोष्टी पक्क्या

0: करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
0: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू, कारण आपण आनंदी असू. तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल?
1: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो, ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं? तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
0: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
1: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
0: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो, पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
1: अगदी
0: हो ना. तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ते, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
1: बघा, आपण मोबाईल वापरतो, मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलाय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं. आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
0: खरंच. तसंच अर्चना ताई, आता तुम्ही म्हणाले की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
1: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे. तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे. कशीही परिस्थिती असो, बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावर

0: वरती नियंत्रण करतो.
1: बरोबर.
0: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंट मध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची, स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती, मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे. म्हणजे प्रत्येकानी या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे, हो ना?
0: अगदी बरोबर.
1: तर अर्चना ताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं. तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
0: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं, तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे, म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
1: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास
0: याच्याकडे बघत राहायचं.
1: अच्छा, डोळे बंद करून.
0: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला, तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेलं असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळतंय, दोन वेळेस जेवण मिळतंय, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळतंय. शेतकरी एवढं धान्य पिकवतो, ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही.
1: हो,
0: आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का?

0: म्हणायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे. तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
1: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वतःतली आपल्याला आवडायला
0: लागतो
1: ना, हे खूप जास्ती गरजेचं आहे. स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं,
0: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं. आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद, खुश राहणे हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा, माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही, बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक, नकारात्मक संवाद करत असतात. पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
1: बरोबर.
0: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स. कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता, आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
1: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
0: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड, बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं, जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार, आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो, मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार, आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते, हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील? तर मी दुसऱ्यांना मदत करते, म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम, आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल? मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
1: बरोबर.
0: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी सहज करू शकते, जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
1: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
0: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो, पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं? तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचं हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
1: बरोबर.
0: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवर

0: त्यातून तुम्हाला निघायचंय, ती त्याच्या वरची परिस्थिती आहे, तिथे तुम्ही जाऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
1: खरंच खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
0: बरोबर.
1: तर अर्चना, ती तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, काउन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
0: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची सुरुवातीला. काही प्रसंग काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून. माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं समोर जायचंय, त्यातनं मला काय शिकायचंय आणि कसे अनुभव घ्यायचे आहे, की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा, असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं, अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
1: खरंच खूप छान. अर्चना ताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
0: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं. आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे, तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल. आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगल्या कंपनीमध्ये जॉब वरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते. अगदी भांडणं व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे की तुझ्यामुळे असं झालं, मग तुझ्यामुळे असं झालं. तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधारले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉब वरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे. आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचंय ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज दुसऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरला.
1: खरंच. अर्चना ती, आता जाता जाता आपल्या मैत्रिणींना आनंदी जीवनाचं रहस्य काय सांगणार?
0: मनाला जिंकायचंय, जीवन आनंदी करायचंय, तर सर्वप्रथम स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका, कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नाते संबंध जपा, कारण एकटं जगत असताना आणि नाते संबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ रहा, जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ रहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला, तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं

0: आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चना ताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

0: आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आत्ताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.
1: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे.
2: मैत्रिणींनो नमस्कार. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत. आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्री

0: अस्तित्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना. तेजस्विनीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण. तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
1: नक्कीच. स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय. हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन, या सगळ्यांचा यात समावेश असतो. आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: आणि कसं आहे की स्मार्ट बजेट मध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात.
0: अगदी.
1: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल. आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो. आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर. आर्थिक दृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे.
0: अगदी बरोबर. तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
1: बजेटिंग महत्वाचे आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते. बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना या मार्फत. आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं. कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो. मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते.
0: अगदी बरोबर. मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
1: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अत्यावश्यक खर्च जे असतात, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते मुलांची, आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जी आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ॲप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीजच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात, ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा

0: आठवड्यात ना एकदा तरी असं काही, ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच, मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक, ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो, हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला, 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच, 50%. 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारणतः मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे ना, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली, ज्याला आपण म्हणू, थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते, जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
1: अगदी
0: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करूया. या बाबतीत कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील, जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती, हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट, ज्याला आपण की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं, ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18-19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये, कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18-19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरं तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचे इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू, जसं आहे की बँक FD, फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये, मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
0: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6-12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की

कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे, म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20, 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा हा 40,000 6-12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4×6 6 चोक 24 आपण ज्याला असं म्हणू.

0: 180,000 इतका तरी तिच्याकडे या रेंजमध्ये, ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20
0: 50-30-20
1: हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो. पहिले म्हणजे बचत खाते, दुसरं आहे फिक्स डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा, काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर, जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली आरडी, ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असतं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेवून असेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे, जे म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती एफडी बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत, कमर्शियल बँक्स जे असतात, त्या साधारण 7 ते 10 वर्ष असं एफडी आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF, ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे. 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ह्या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे एक अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगलं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अवेलेबल आहे. याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा, आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता.
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला, समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो, तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1,000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसतं.

0: तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
1: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते, तुम्हाला सांगायचं झालं तर. आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी,
0: अंदाजपत्रक एक बनवावं
1: अगदी,
0: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
1: नक्की, सर्वप्रथम आपला इन्कम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
0: गरजेच्या,
1: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च
0: असतो
1: तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे, किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवा आहे. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते, अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईल मध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
0: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
1: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
0: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
1: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बीइंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की UPI व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे, आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
0: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं, हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
1: खरंय, अगदी खरंय तुमचं, आणि हे सोयीचं झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो, इंटरनेट बँकिंग हा पण एक म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो, गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात, महिला असो पुरुष असो कोणी पण, तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेलं आहे.
0: नक्कीच तेजस्वीनीताई, अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे.

0: मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
1: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवर ती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतो. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित SIP द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो. हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्सी बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणी जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही किंवा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
0: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
1: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे किंवा आपण ती सगळी, मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्चाला किती पैसे लागतात. तर तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चायला देतील. स्वतःची बचत राखावी जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी जसं मी तुम्हाला SIP किंवा RDच्या स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो. तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडत नाही तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया

0: रस्ते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झेंडा या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं हर्षवर्धन मावरे आणि आनंदी जोशी यांनी, आणि चित्रपट होता तगडी चाळ. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका, राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000 इतकी. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा ऐका, कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 आणि संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय

परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. आणि विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र. आणि शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम ऐकत आहात गीतबहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातील मृण्मयी शिरीष दडके, प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

0: होते हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.
1: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला 5:05 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझं संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा

0: आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहू असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेना दलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय

रक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिमस्टेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथे भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हो 1:40 आणि 36 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे छापे.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी

वितरित केले आहेत. तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण

0: केलं. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना डीएपी खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या डीएपी खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. एकूण 800 मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकड धाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली. परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान अलीकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ऍड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकानं 7/12 नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले. त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला. परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं. शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0-18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात इको 2D तपासणी शिबिर घेण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 55 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

किशोर मुघल यांचं गीत आपण ऐकलं, संकेत नागपूरकर यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गौतम सुर्वे यांची रचना मोहिनी बर्डे यांच्या स्वरात.

मोहिनी पर्डे यांनी गायलेलं गौतम सुर्वे यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:55 होत आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश, भाग दुसरा.
1: निवृत्तीनाथ व्रतबंधाबद्दल उदासीन होते, कारण ते मनाने परमनिवृत्त होते. पण ज्ञानेश्वर मात्र आई वडिलांनी ज्यासाठी देह त्यागला ते शुद्धी कार्य करून घेण्यासाठी आग्रही होते. या भावंडांच्या अलौकिक सामर्थ्य प्रकटनामुळे पैठणच्या पंडितांना त्यांना शुद्धीपत्र द्यावंच लागलं. वेगवेगळ्या पण तितक्याच तीव्र तेजस्वी धारणा असलेले हे दोन भाऊ, ज्ञानेश्वर आपल्या वादळी आयुष्याबद्दल पूर्ण मौन राखणारे, म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर निवृत्तीनाथांना शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरीतून वेळोवेळी व्यक्त झालेल्या ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यातील भावबंधांचा आपण स्वल्प आढावा घेणार आहोत. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरांनी अलौकिक अशी तीन वंदनं ओंकार स्वरूप आत्मरूप श्री गणेश व श्री सरस्वतीला केली आहेत. यातील गणेश वंदनात स्वतःचा पहिला वहिला उल्लेख ज्ञानेश्वर देवा तूशी गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी या शब्दात करतात. निवृत्तीदासू या पहिल्याच शब्दातून ते गुरुबद्दलचा दास्यभाव व्यक्त करतात. पुढे या तीन वंदनांनंतरचं चौथं वंदन श्री गुरुलाच म्हणजेच वडील बंधू निवृत्तीनाथांना अति आदराने व अनेक उपमा देऊन त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्री ज्ञानेश्वर गीतार्थाचं म्हणजे साक्षात ईश्वराच्या बोलाचं विवरण करण्याचं आपण धाडस करू धजलो याचं संपूर्ण श्रेय श्री गुरुला देतात. परी येथ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. या एकाच आधारावर मी हे धाडस केलेलं आहे असं ते म्हणतात. सहाव्या अध्यायात संस्कृतातील अतींद्रिय गीताज्ञान रसपूर्णतेने मराठीमध्ये आणण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर व्यक्त करतात आणि हे मी अपार श्री गुरुकृपेमुळेच करू शकणार आहे असे म्हणतात. तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणवनी ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावेन अतींद्रिय ते भोगवेन इंद्रियां करवी. दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंवर नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा अशा संस्कृत प्रचुर विशेषण

0: देवतांचा वर्षाव करून ते म्हणतात की आपली कृपा असेल तर मुकाही बृहस्पती बरोबर वादविवाद करेल. 12व्या अध्यायात म्हणजे भक्तियोगात कृपादृष्टी महिमान या 1 ते 19 ओव्यांच्या रूपकात गुरुकृपादृष्टी ही अनंताच्या खडतर प्रवासातली माय माऊली आहे असं ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात. हे रूपक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनातील गुरुप्रेमाचा बंधुप्रेमाचा उधाण समुद्र आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्धे उदारे प्रसिद्धे निरंतर आनंदवृष्टी अशा श्री गुरुकृपा दृष्टी देवते विषयरूप सर्पाचं विष तू क्षणात उतरवतेस. मग ताप कसला, शोक कुठला, तुझ्या प्रसादाने सर्व शांत मंगलमय होत. शेवटी ते म्हणतात, मला जिथे तिथे श्रीकृष्ण गुणवर्णनात श्रेष्ठ कर. श्री गुरुकडेच ते वरदान मागतायत. श्रोत्यांना श्रवण सुखाच्या राजसिंहासनावर बसव. या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ होवो. तिचं देणं घेणं सर्वतोपरी सुखमय होवो. ये मराठेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानदेव सांगतात, या विनवणीवर गुरुकृपादृष्टी प्रसन्न होऊन म्हणाली, गीतार्थ विवरण्यास उठ, आता अधिक बोलू नकोस. 14व्या अध्यायात अशाच गुरुस्तुतीच्या 25 ओव्या येतात. तेव्हाही निवृत्तीनाथ या प्रेमाला प्रेमानेच अंकुश लावतात. हे स्तुतीच्या पांघरुणाखाली द्वैत आहे, वायफळ बोलणं आहे. तव तौखोनी गुरुराजे म्हणितले विनती व्याजे, मांडिले देखो दुजेस तवन मिसे. तू माझी स्तुती करणं हे तुझ्या माझ्या द्वैतभाव आहे, त्याची गरज नाही, असं निवृत्तीनाथ त्यांना अंकुश लावतात त्या प्रेमाला. निवृत्तीनाथांबद्दलची अपार श्रद्धा ज्ञानेश्वरांच्या इतरही सर्वच लेखनाला अशी व्यापून आहे.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण तोंडली लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण तोंडलीच्या लागवडीविषयी माहिती घेऊया. तोंडलीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. हे एक अत्यंत कणखर पीक असून प्रतिकूल परिस्थितीतही अधिक फळं धरण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. या पिकाला उत्तम निचऱ्याची मध्यम काळी जमीन चांगली मानवते. या पिकाच्या स्थानिक वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. यामध्ये घोलवड स्थानिक या जातीची फळं आकाराने जाड आणि गर्द हिरव्या रंगाची असून त्यावर पुसट पांढऱ्या उभ्या रेषा असतात. त्याचबरोबर अलिबाग स्थानिक या जातीची फळं लांब असून तुलनेने ती कमी जाडीची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून त्यावर विखुरलेल्या उभ्या रेषा असतात. तोंडलीचं पीक शेतात 3 ते 4 वर्ष राहत असल्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी लागते. जमीन उभी आणि आडवी नांगरून चांगल्या 2 ते 3 कुळवण्या कराव्यात. नंतर ढेकळं फोडून जमीन सपाट करावी. तोंडलीची लागवड 2 बाय 2 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 30 सेंटीमीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल खड्डे खोदावेत. लागवडीसाठी तयार केलेल्या अळ्यात अंदाजे 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट मातीबरोबर चांगलं मिसळून आळी भरून घ्यावी. तोंडलीची लागवड मादी वेलाच्या तुकड्यापासून करायची असल्यामुळे बेण्याला खूप महत्त्व आहे. बेणं जास्त कोवळं किंवा जास्त जून नसावं. साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचे आणि 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचे 3 ते 4 डोळे असणाऱ्या वेलाचे तुकडे बेणं म्हणून वापरावेत. प्रत्येक आळ्याच्या मध्यभागी योग्य अंतरावर 2 ते 3 तुकडे लावावेत. लागवड करताना जमिनीच्या वर 2 डोळे राहतील याची काळजी घ्यावी. तसंच वेलाचा तुकडा उलटा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसात बेण्यावर वेल फुटू लागतात आणि 45 दिवसांपर्यंत ते जोमदार वाढू लागतात. या कालावधीत प्रत्येक आळ्यातील रोपांची विरळणी करावी आणि प्रत्येक आळ्यात 2 जोमदार वेल ठेवावेत. तसंच जिथे वेल नसतील किंवा 2 पेक्षा कमी असतील अशा ठिकाणी नवीन बेण्याची लागवड करावी. तोंडलीचे वेल वाढू लागताच त्यांना बांबूचा आधार द्यावा. बागेत 6 बाय 6 मीटर आकाराचे मंडप तयार करून त्यावर वेल वाढू द्यावे.

किंवा शक्य असल्यास संपूर्ण क्षेत्रावर मंडप घालावा. मंडपाची उंची 2 मीटरपर्यंत असावी. मंडपासाठी 2.25 मीटर उंच आणि 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचे बांबू किंवा अशाच आकाराचे लाकडी वासे किंवा ठोंब वापरावेत. खुंटांना आडव्या आणि उभ्या साधारणतः 14 ते 16 गेजच्या तारा बांधाव्यात आणि 15 सेंटीमीटर अंतरावर पातळ तार किंवा काथ्या किंवा नायलॉन दोरी दोन्ही बाजूला खाली सोडावी, जेणेकरून तारांचे किंवा दोरीचे चौकोन तयार होतील. अळ्यामधील तण नियमित खुरपणी करून काढून टाकावं. या पिकाला हेक्टरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. तसंच प्रत्येक अळ्यात 1 किलो कडुनिंब पेंड मिसळावी. याशिवाय हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश दिलं तर अधिक उत्पादन मिळतं. खरीप हंगामात या पिकाला पाण्याची फारशी गरज नसल्यामुळे वेलाच्या खोडाशी उंचवटे तयार करून घ्यावेत, म्हणजे वेलाच्या सभोवती पाणी साचणार नाही. तोंडलीचे बेणे लावल्यापासून 2 महिन्यांच्या आत फुलं येऊ लागतात आणि 3 महिन्याच्या सुरुवातीपासून फळं तोडणीसाठी तयार होतात. अशा प्रकारे आपल्याकडे तोंडलीची लागवड केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण तोंडली लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षांनंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारणं असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालं आहे की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. PCOD मुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला PCOD आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर PCOD चे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्ने हा प्रकार जनरली PCOD मध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षांनंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार,

0: पण त्याचे जे माग झाले, ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले, ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला, त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार? तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं, हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे, हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला, कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा, घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे, त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, कडक उन्हाच्या 10 मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जडजीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगरदऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी, न म्हणे हीन. हा थोर संत. तसेच संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात,

0: पर्जन्यपडे आपल्या स्वभावे आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंदनी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे असी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दोपहर समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग गौडसारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पाती झराकिया बेलरिया इरिमा. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पियो पालन लागी मोरी अखिया. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकलं. राग गौडसारंग यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून श्रोते आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. आणि रात्री 10 आपण ऐकू शकाल पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या

विचार टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळं आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2-टियर आणि 3-टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत, असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं IRCTCच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकिटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल.
यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता

0: तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत म्हणजे सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजातली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना होती. कुदरत या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना आपण ऐकलत कर्ज या चित्रपटासाठी. ही रचना होती आनंद बक्षी यांची, संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आम्ही ऐकवतोय. ही रचना आहे गुलजार यांची घर या चित्रपटासाठी.

0: आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है। गुलजार यान से हे शब्द होते। राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं। चित्रपट होता घर।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतोय चिराग या चित्रपटातलं हे मजरूह सुलतानपुरी यांचं गीत।

चिराग या चित्रपटासाठी हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता रजनीगंधा या कार्यक्रमात आपण हिंदी चित्रपट संगीत पुन्हा एकदा ऐकू शकाल. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला 5:30 कार्यक्रम युववाणी.

0: कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 हून अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत. आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही. आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकी बद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्राविण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला. आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळं ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि जगासाठीही स्वप्नवत ठरली, अद्भुत ठरली. आणि मित्रांनो, म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो, निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या CAG हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो, चल यार बाहेर जाऊया, खूप बोर होत आहे. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना, येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज याच हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेईंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमी सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट

0: वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हटलं तर माझ्या मित्राला राग येईल का, मला ग्रुपमधून बाहेर काढतील का, माझ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मला रूढ समजतील का. आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो, आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री, म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला सगळं पटतंय, पण नाही बोलायचं कसं, समोरच्याला वाईट न वाटतं हे सांगायचं कसं, तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा, थँक यू यार तू मला विचारलंस याबद्दल, मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे, सो आय एम सॉरी हा यावेळी नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो, त्यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजेच त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण वीकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारण देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो, त्याची खरं तर काहीच गरज नसते. आज मला जमणार नाही हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते. तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे, नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका. या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत. मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर जवळजवळ 3000 अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं. तसंच शृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 वर्षांपासून कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 वर्षांपासून त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत. मृण्मयीताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
3: तसं तर

0: तुम्ही सगळं सांगितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातो हे आपल्याला माहिती आहे,
1: बरोबर.
0: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीनी कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेनी 25 वर्ष चालवलं. आणि आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे, पण या महाविद्यालयातून BA कीर्तनशास्त्र आणि MA कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली. आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आहे आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं.
1: अरे वा,
0: आनंद आहे. त्यामुळे आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असतानाच टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि तो आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे. आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल
1: त्याचा
0: आनंद वेगळा असतो.
1: अगदी अगदी.
0: आणि त्यामुळे छान वाटतं खरं तर आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला त्यात काम करताना
1: छानच
0: मिळत असतं.
1: अगदी अगदी. 28 वर्षांपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
0: 98 सालपासून मी कीर्तन करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी 10व्या वर्गात होते. कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात. आस्था गायक ते शिबिर सातत्याने चालू आहे. आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते. पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते. ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं आणि तेव्हा मी 16 वर्षांची होते. आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुळकर्णी जे भावार्थ दीपिकेचे लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे. कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं.
1: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता येईल. एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
0: आम्ही कीर्तनाला 1000 गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारणच हे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस 9 ही रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं. आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं. आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
1: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
0: अभंगांची निवड शक्यतोर म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपालकाल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग की जो

0: सगळ्या गोप गोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
1: अच्छा ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
0: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापन असं सुद्धा

0: जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या यूथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल, तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
1: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापन असं सुद्धा कार्य करते आहे, आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
0: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगाल.
1: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवाय. त्यात काही चूक नाही, गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत की ज्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे, आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं. तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे, म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबेरी यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी, एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्यानी बालकीर्तनकार, तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना, त्यांच्याकरता माझा हा मुलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे. तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील. ही सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना, नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या, आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
0: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
1: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झालेली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत. म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
0: कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
1: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत, तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियानासंदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात

0: किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे, अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात, त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुलामुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला मिळेल, कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी.
1: अगदी.
0: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी, त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं, हे आम्ही पहिल्यांदाच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वानी भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
1: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
0: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे, जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळ्या. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यांनुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जायचं.
1: बरोबर.
0: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आताच्या काळात, अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून, योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला
1: वाटतं. जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला. आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयांनी ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा.
1: अगदी.
0: आणि तरुणांनी, तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते, कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे, पण असं नाही आहे. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि जास्तीत जास्त जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे कीर्तन म्हणजे काय, जय जय राम कृष्ण हरी आणि तेच म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कार्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या

0: म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले
1: आहेत.
0: मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कॉर्पोरेट कीर्तनाकडे वळतायत. आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे,
1: होऊन
0: आलेली आहे. आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं, कारण शिवाजी महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं, कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल.
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना, कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून, इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून, मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणाने ती आत्महत्या करते, एवढ्या कारणाने घडत आहे, एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत, त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वाने देईन की कीर्तनाकडे वळा, कीर्तनाचा अभ्यास करा, कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे, याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा, सादर करण्याचा, तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं, कीर्तनाविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करू.

सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी हे गीत गायलं होतं उमज पडेल तर या चित्रपटासाठी. रचना होती ग. दी. माडगुळकर यांची. श्रोते हो, यानंतर ऐकूया एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत.

हे गीत गायलं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी अपराध या चित्रपटासाठी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातली ही ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा एन. दत्ता.

हे होतं मधुचंद्र या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत. गायलं होतं महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित

0: साडेआठ वाजता सुगम संगीत, पावणे नऊला समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट नाईन, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण. 10:00 आमचे उद्याचे कार्यक्रम. उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामानावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम भावधारा भावगीतांचा हा कार्यक्रम 7:45. उद्या सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची, यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं वर्णन, स्थान वाल्हे ते लोणन नीरास्नान. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी, 9:30 इंद्रधनुष्य, या कार्यक्रमात कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. उद्या दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये ऐकाल सर्वसमावेशक समाजाच्या दिशेने, याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद. तसंच आजची रेसिपी उपवासाचे आप्पे, तसंच आठवणीतील गाव मोझरी याचं लेखन शालिनी केचे यांचं. 1:05 गीतबहार, 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा, 1:45 तर 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौडसारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या. 5:30 युववाणी या कार्यक्रमात जागतिक न्याय दिवसानिमित्त ॲडव्होकेट अभया शेळकर यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. तर 7:30 माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये पॉली हाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी महाविद्यालय पुण्याच्या उद्यानविद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका वैष्णवी डोळस यांची मुलाखत. 7:15 पॉप म्युझिक. उद्या 9:30 करंट अफेअर्स हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मनोहर चिमोटे यांनी हार्मोनियमवर सादर केलेला राग मधुकंस आणि पिलू आणि भैरवी रागातली ठुमरी. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 6:35 झालेत. आता जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सर.

0: सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना?
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?

0: देवाने दिलेले
1: हो
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आनंद घेऊया लोकसंगीताचा. सुरुवातीला ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ज्ञानगीत यांची ही गीतरचना ऐकूया. गात आहेत ज्ञानगीत, शैला चिखले आणि सहकारी.

0: छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. गीतकार आणि गायक होते शाहीर बिराजीराव सरनाईक.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: ज्ञानगीत शैला चिखले आणि सहकलाकारांनी गायलेली गीतरचना आपण ऐकलीत.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता दामोदर बिटावकर आणि सहकलाकारांनी गायलेली ही दामोदर कोळी यांची रचना ऐकवतोय. संगीत दामोदर कोळी यांचं.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची

प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37.60 कोटी अन्नधान्य आणि 37.70 कोटी फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती. मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA नं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGMA सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली

0: ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री बारामतीत मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील, तर सिद्धेश्वर उद्यान महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुती इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुस समुद्र धुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 वाजता श्री जगन्नाथ रथयात्रेवरती आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम आज रात्री 8:15 वाजता. आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन आहे दीपक शिंगण यांचं. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:15 वाजता आजचं विधिमंडळ. विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या

0: योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परत फेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या 2 लाखाच्या वरची रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2 लाखापर्यंतचा लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2 लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017-2019 नंतर ही 2026 खूप मोठी कर्ज माफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा 7/12 पुरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2 लाखापर्यंतच्या रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
0: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा

0: दिलासादायक निर्णय आहे, कारण बहुतांश शेतकरी जे 2017 मध्ये पात्र होते ते 2019 च्या कर्जमाफीमध्ये पात्र झाले, आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते, त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे, जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले की 36,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे, तशी सहकार खात्याची आहे, आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे, कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात, तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि हे कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खरं तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी, म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस, जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं. आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती, मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे, त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता, म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे, म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या 2 घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळं राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतात तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं, पण कदाचित या 2 घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमी भाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी छोटी छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो, तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये पिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागं शेतकऱ्याची शेती आहे ती खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतं असं नाही. आपल्याकडं लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे. तर आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगमेहनतीची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमी भाव जो म्हणतो तो दिला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं, मात्र या खरेदीमध्ये बाजारभाव आणि

0: नाफेडचा हमी भाव, त्याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी चाकळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे, तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना, आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी होते, त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ ते कुठं वळले, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे. आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे, त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं, आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं. आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी, सहकार, पणन, जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात. आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिडर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारने सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे, त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे 2-3 टप्प्यांच्यावरती आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये टिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ, शके 1948।

अर्थात 16 जुलै 2026. मंडळी, आज आहे जागतिक सर्पदिन. सापांच्या विविध प्रजातींचं रक्षण करण्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज आणि भीती दूर करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मंडळी, सर्प हे निसर्गाच्या अन्नसाखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. ते शेतातले उंदीर आणि कीटक खाऊन पिकांचं रक्षण करतात. सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी असे प्रकार आहेत, त्यामुळे त्यांचं पर्यावरणातलं महत्त्व समजून घेऊन मानवी वस्तीत असणाऱ्या सापांना सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे जंगलात सोडायला हवं.

हे गीत गायलं होतं प्रशांत दामले यांनी. मंडळी, निसर्गातला शेतकऱ्याचा मित्र तो म्हणजे साप. तेव्हा त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपला शेतकरी मित्र तो म्हणजे सदू. आज आहे गुरुवार, तेव्हा सदूच्या भेटीचा दिवस. चला तर भेटूया सदूला आपल्या कौटुंबिक संवादातून. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलं आहे दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये सहभागी झालेत ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी.

0: ऐकलं काय
1: काय काय बाय?
0: अहो बघा, सकाळी सकाळी उठल्यापासनं मनात एकच विचार येतोय.
1: कुठला कुठला बरं लक्ष्मी, असा कुठला विचार येतोय तुझ्या डोक्यात?
0: आता बघा हा, ही आपली मुसकुंदी नदी कशी संत वाहते ना.
1: होय होय,
0: पण ह्या नदीच्या शेजारी असलेली आपली ती साठवलीची गडी पाहिली की काळजात कस तरी होत. एवढा मोठा इतिहास, पण आज ती पडझड होऊन पोरकी झाल्यासारखी वाटायला लागली.
1: बरोबर बोललीस लक्ष्मी, आपण जन्मापासून ती गडी पाहतोय. 5 एकरचा तो विस्तीर्ण परिसर, त्या काळची ती तटबंदी, सगळं कसं डोळ्यासमोरून जातं. पण आजकालची लोक तिथं जातात, कचरा करतात, भिंतीवरती आपली नावं लिहितात, असं सगळं बघितलं ना की जीव तुटतो ग. पण आपण साधे शेतकरी, आपण काय करणार?
0: आपण काय बी करू शकत नाही, म्हणून काय हात जोडून गप्प बसायचं. अहो ती गडी म्हणजे आपल्या पूर्वजांची पुण्याई झाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वैभव आहे ते वैभव.
2: सदू, लक्ष्मी, अरे आहात का घरी?
1: अरे वा वा वा माईनू, या या या ना, बसा बसा बघू.
0: या माईनू, बसा जरा वाज, पाणी घेऊन येते.
2: खरं तर मला ना तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे साठवली येथील ती घडी आहे ना, तिच्याविषयीची अधिक माहिती हवी आहे मला. आणि मला समजलं की सदू आणि लक्ष्मी यांच्याकडे चांगली माहिती आहे. म्हणजे गावातल्या लोकांनी सांगितलं की गढीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल ना, तर सदूकडे जा, तिथून गढीही जवळ आहे आणि त्यांना गढीबद्दल खूप आत्मीयता सुद्धा आहे. निघून आले बघ.
1: तुम्हाला या गढीबद्दल अधिक माहिती सांगायला आमानला पण नक्की आवडेल बघा. लक्ष्मी, अगं माईनं बसायला चटई आणि पाण्याचा तांबे आण बघू आधी.
0: वय वय, तच हे काय आणलंय, हे घ्या माईनू, पाणी पिवा.
2: हो दे दे दे
0: माईनू. आम्ही पण तेच विषयावर बोलित होते हो बघा.
2: बघ,
0: ही घ्या चटई, घ्या, बसा बघू माईनू.
2: बसते बसते.
0: अहो तुम्हाला माहितीये काय?
2: काय ग?
0: लांजा शहरापासून अवघ्या 18 किलोमीटरवर आमचं हे साठवली गाव. लय भाग्यवान आहात हा तुम्ही, जो ह्या ऐतिहासिक जागेच्या ठिकाणी आली.
2: अग खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुमच्या अंगणातून ती गढी किती भव्य दिसते ग. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ही साठवली गढी केवळ दगडांचा ढीग नाही आहे हा, तर तो आपल्या महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणचा, एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
1: होय होय माईनू, आमचे आजोबा सांगायचे की शिवकालीन गढी ती आहे, पण तिचा नेमका वापर काय व्हायचा हे आम्हाला नीटस माहीत नाही. आता तुम्ही चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या आहात, आता तुम्हीच आम्हाला सांगा ना.
2: अरे सांगेन ना, नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गढीला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. राजापूर आणि जैतापूर ही त्या काळातली अत्यंत महत्त्वाची आणि गजबजलेली बंदरं होती. या बंदरांवरून येणाऱ्या व्यापारी मालाचा साठा करण्यासाठी, म्हणजेच कोठार म्हणून, या साठवली गडीचा मुख्यतः वापर केला जात असे.
1: लक्ष्मी ऐकतेस ना?
0: वय वय, लय चांगली माहिती दिलाव हा माईनू. म्हणजे परदेशातनं किंवा इतर भागातून जहाजातनं येणारा माल इथं सुरक्षित ठेवायला जायचा. तर
2: अगदी बरोबर. अगं पण एवढंच नाही हा, तर त्या काळी मुचकुंदी नदीच्या खाडीमार्गानं चालणाऱ्या जलमार्गावरील व्यापारावर

0: करडी नजर ठेवण्यासाठी देखील या गढीचा वापर व्हायचा. म्हणजे ही गढी कोकणातील आर्थिक आणि लष्करी सुरक्षेचा एक महत्वाचा कणा होती.
1: बापरे बापरे, माईंनी खरंच किती माहिती सांगितली या गढीबद्दल.
2: वय वय, मग माईंला माहिती असणारच. माई हिथं गढीच्या बाजूला राहत नसल्या तरी सगळा इतिहास वाचून काढलेला आहे त्यांनी.
1: वय वय वय, खरंय लक्ष्मी तू म्हणतेस ते.
0: आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजापूर जैतापूर बंदरातून येणाऱ्या मालाचं प्रमुख कोठार होतं. मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर 5 एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेली अशी ही गढी आहे. गढीच्या परिसरात आजही प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर, एक छोटी तोफ, आयताकृती विहीर आणि सुंदर विरगळ, विरगळ म्हणजे शिलालेख किंवा शिल्प, ही सुद्धा पाहायला मिळतात. हा
1: माई, तुम्ही म्हणताना ते अगदी खरं आहे. त्या गढीच्या आत एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे.
0: आहे ना?
1: हो ना, तिथं आम्ही सणासुदीला जात आहोत. आणि ती आयताकृती विहीर तर अजूनही तशीच आहे.
0: काय सांगतो.
1: हो हो, तिथं असलेल्या त्या विरगळ तुम्ही आता म्हणाल ना, म्हणजे शूर अशा सैनिकांची शिल्प पाहिली ना की ऊर अभिमानानं खरंच भरून येतो.
2: पण माई, इतिहास जितका मोठा हाय तितकंच आज या गडीचं मरण उघड्या डोल्यांनी बघावं लागतंय, हे खरं सत्य आहे. बघा, लोक तिथले दगड काढून घेतात, परिसरात झाडी झुडपं वाढलेली तर हायच. आम्हाला लय वाईट वाटतो हे बघून, पण आम्ही काय करू शकतो सांगा.
0: लक्ष्मी सदू, आता निराश होण्याची गरज नाही. तुमच्यासारख्या इतिहासप्रेमी अनेक नागरिकांनी आणि तरुणांनी वर्षानुवर्ष या ऐतिहासिक गढीसाठी केलेल्या प्रयत्नांना आता मोठं यश आलं आहे. पुरातत्व विभागाने या साठवली गढीला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा अधिकृत प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. आलं का लक्षात?
1: काय सांगताय काय माईनो.
0: अरे खरं,
1: म्हणजे काय ते तुम्ही मोठे मोठे शब्द वापरले हो ना, तर काय कळले नाहीत. पण मला एवढंच कळलं की आमच्या साठवली गढीला सरकारी संरक्षण मिळणार. बरोबर ना?
0: बरोबर.
1: आणि गढीचे दिवस आता बदलणार आहेत.
0: हो हो सदू, लक्ष्मी तुम्हाला माहिती आहे या संदर्भातील प्रस्ताव आता अंतिम प्रक्रियेत आहे. हा, संचालक स्तरावरून आवश्यक शासकीय कागदपत्र मागवण्यात आलेली आहेत. यामुळे आपल्या कोकणातील या महत्त्वाच्या गढीच्या संवर्धनाला आणि दुरुस्तीला आता मोठी गती मिळणार आहे. पण
2: काय माईनू, काय अडचण आहे की काय?
0: अडचण सरकारची नाही, म्हणजे अडचण आहे पण ती अडचण आपली आहे.
1: आपली आहे?
0: सरकार निधी देईल, कायदाही करेल, पण जोपर्यंत आपण स्थानिक नागरिक आपला ऐतिहासिक वारसा हा स्वतःचा मानून जतन करत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या संदर्भातील प्रयत्न यशस्वी झाले असं आपल्याला म्हणता येणार नाही.
1: होय होय मायनो, खरं आहे तुम्ही म्हणताय ते.
0: ऐतिहासिक वारसा संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
1: हे पण पटलं मायनू, अगदी मनाला पटलं तुमचं बोलणं. आम्ही फक्त सरकारच्या तोंडाकडे बघत बसलो तर आपला हा सुवर्ण इतिहास मातीमोल होणार आहे.
0: सदू अगदी बरोबर बोललास. हां, पण असं होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या गावातील तरुणांची एक वारसा संवर्धन समिती स्थापन करावी लागेल.
1: वारसा
0: संवर्धन समिती?
1: हां, हे मात्र बरोबर बोलला तुम्ही.
0: गढीच्या परिसरात स्वच्छता राखणं, इथे येणाऱ्या पर्यटकांना गढीच्या इतिहासाची योग्य माहिती देणं, तिथल्या प्राचीन वस्तूंना, विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आणि वीरगळींना धक्का लागणार नाही याची दक्षता घेणं, हे आपलं काम आहे रे.
1: सगळ्यांचं काम आहे.
0: निसर्गाच्या कुशीत विसावलेली ही साठवली गढी पर्यटकांसाठी एक उत्तम शांत आणि नयनरम्य स्थळ बनू शकतं बघ.
2: नक्कीच. हा नक्कीच माईनू, आता गावातील महिलांना एकत्र आम्हाला करायला हवं.
0: हो,
2: आम्ही गढीच्या परिसरात प्लॅस्टिक कचरा होऊ देणार नाही. आमच्या पोराबालांना पण ह्या गढीचा इतिहास अभिमानानं सांगू आणि जेणेकरून त्यांना आपल्या मातीचा लय आदर वाटायला हवा.
1: बरोबर सांगितलं ना लक्ष्मी. आणि मी गावातील सरपंचांना आणि तरुणांना एकत्र करून गढीच्या संवर्धनासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांची शक्य होईल तेवढी माहिती देईन. साठवली गढीचा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव आता आपण कोम

0: भिजून द्यायचं नाही.
1: खूप छान. म्हणजे जेव्हा अशाच विचारांचे लोक एकत्र येतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने काही सकारात्मक गोष्टी घडतात. आपला ऐतिहासिक वारसा हा आपल्या अस्मितेचा आरसा आहे. म्हणजे तो जिवंत राहिला ना, तरच आपला इतिहास जिवंत राहील काय.
0: वय वय मायनो, खरं आहे तुम्ही म्हणता होते.
2: ह्या बाकी खरा हा.
1: सदू, अरे मला सांग, म्हणजे मी मगाजपासून बघतेय, तू त्या जुन्या कपड्यांकडे काय बघत बसलायस? म्हणजे इतका वेळ निरखून बघतोयस ना.

0: आता पोट कसं भरायचं हा प्रश्न समोर उभा राहिला की या कलेचा रंग फिका वाटायला लागतो.
1: तुमचं दुखणं मला समजतंय. शेतीतलं उत्पन्न तर निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून. नमन सादर कराया जाता तर पदरचे पैसे खर्च होतात आणि लोक कौतुक करतात, टालिया वाजवतात, पण टाल्यानी काय पोट भरत नव्हं ना.
0: काय करावं आता आम्ही नमन कलाकारांनी? दशावतार तमाशा करणाऱ्यांना कुठेतरी आशेचा किरण असतो, पण आपल्या कोकणातल्या या पारंपरिक नमनाला कोणी पण आता विचारत नाही. शासनाच्या दरबारीसुद्धा आपल्या कलेची नोंद नव्हती. आता हे नमन मंडळ बंद करावं असं मला वाटतंय.
2: थांब थांब सदू.
0: हा
2: अरे आता तुला यासाठी चिंता करायची अजिबात गरज नाही.
0: हो म्हणजे काय घडलं काय असं म्हणायचं मायनू?
2: हा हा सांगते सांगते, सगळं समजावून सांगते तुम्हाला.
1: काय तर माझ पण नीट काय
2: तुम्हाला दोघांनाही सांगते. अरे अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे आज आपल्या गावासाठी आणि विशेषतः तुझ्या त्या नमनासाठी.
0: माई माई आमच्या नशिबाचा अंधार दूर होईल असा कोणता दिवस उगवणार आहे?
2: अरे सदू आधी हा असा विचार करणं बंद कर. हे बघ आजचं वर्तमानपत्र बघ बघ, शासनाचा अधिकृत निर्णय आला आहे, आपल्या कोकणातल्या पारंपरिक नमन लोककलेचा आता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अनुदान योजनेत समावेश झाला आहे.
0: काय काय सांगताय काय माईनू? म्हणजे खरं सांगताय ना की मी एखादं स्वप्न बघतोय असं मला वाटतं. हो
2: स्वप्न नाही, हे बघ हे मी तुला वाचूनच दाखवते. अरे मी स्वतः वाचून आणि संपूर्ण माहिती घेऊनच आली आहे. सुशिक्षित घरात वाढले, खोटं कशाला सांगेन.
0: अगदी बरोबर,
1: मी पण तच म्हणत होतो. अरे माईनला कशाला खोट्यात पाडतो.
2: शासनाने अधिकृत GR काढलाय त्या संदर्भात.
0: खरंच की काय हो माईनू?
2: हो आता आपल्या नमन कला पथकांना निवड समितीच्या शिफारशीनुसार 2 लाखांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान मिळणार आहे.
1: बाबा रे बाबा, 2 लाख ते 25 लाख, माई खरंच एवढे पैसे मिळणार आहेत आपल्या नमनाला?
2: अगं हो लक्ष्मी, आणि एवढंच नाही तर वर्षातून जास्तीत जास्त 20 प्रयोगांसाठी प्रयोग अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे कलाकार जेव्हा जेव्हा स्टेजवर उभा राहील ना, तेव्हा त्याला त्याच्या कलेचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळेल अशी ही योजना आहे.
0: वा वा माईनो, म्हणजे तुम्ही तर अगदी खरंच आनंदाची अशी बातमी सांगितली. हा ही आमच्यासाठी पण महत्त्वाची आणि महत्त्वाची कशी आनंदाची पण बातमी सांगितली. माई कित्येक वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो, उपेक्षित होतो आम्ही, पण आता आमच्या कलेला शासन मान्यता मिळाली हे ऐकून मला बरं वाटलं.
1: म्हणजे आता तुम्हाला नमन कला जिवंत ठेवण्यासाठी कोणापुढे हात पसरवायची गरज नाही, पदरमोड करून कर्ज बाजारी सुद्धा व्हायची गरज नाही.
2: अगदी बरोबर बोललीस सदू. तू जो शेतकरी म्हणून शेतात घाम गाळतोस तो तुझा संसार चालवण्यासाठी, पण तुझा जो नमन कलाकार म्हणून जन्म झालाय ना त्याला आता आर्थिक बळ मिळालंय. म्हणजे बघ आता ही कला मरणार नाही तर आणखी समृद्ध होईल आणि नव्या पिढीलाही यात काम करायची उमेद मिळेल.
0: माईनू माईनू तुम्हाला आधी नमस्कार करतो मी. तुम्ही ही बातमी आणून आमच्या घरात साक्षात लक्ष्मी आणलेली आहे. आजपर्यंत फक्त टाल्या मिळायच्या, आज हक्क आम्हाला मिळालेला आहे.
1: चला चला अवो आता चिंता नको, आज नमन योजनेत सामील झाल्याचा आनंद मी गोड शिरा म्हणून करते. तवा तुम्ही आज आमच्याकडे तोंड गोड करायचा माईनू.
2: नक्की नक्की. चला आता सदू तो नमनाचा मुखवटा चेहऱ्यावर चढव आणि वाद्यांना माळ्यावरून खाली काढ. आता खऱ्या अर्थानं कोकणच्या नमनाचा पारंपरिक आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमेल.
0: होय होय माई, आता नमन थांबणार नाही, आता नमन गाजणार म्हणजे गाजणार.
2: काय रे सदू, मगासपासून त्या वर्तमानपत्रात काय बरं बघत आहेस?
0: अहो माईनू, गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे खेड असो चिपळूण असो किंवा महाड तरडी कोसळण्याच्या बातम्या वाचल्या की असं धस होत आहे ना.
1: वय वय माईनू, त्या दरडी कोसळलेल्या घटनांच्या बातम्या वाचण्यासाठी आमच्या ह्यांनी हे कितीतरी पेपर आणून ठेवलेत बघा घरी.
0: माहिती नो, तुम्हाला माहिती आहे की नाही
2: काय काय माहिती आहे म्हणून.

0: विचारतोयस?
1: अहो, त्या आपल्या त्या गावच्या वरच्या बाजूच्या डोंगराचा कडा पण सारखा खसतोय असं मला वाटतंय.
2: अरे देवा, असं अमंगल बोलू नका व. पण माईनू, मागच्या वर्षी शेजारच्या त्या गावात डोंगराची माती खचली तेव्हापासून मला पण मुसळधार पाऊस सुरू झाला की धडकी भरते व.
0: असं असेल ना तर खबरदारी म्हणून गावाच्या वरच्या बाजूला जे लोक राहतात ना त्यांना सावध करायला हवं. सदू, तुला माहिती आहे
1: काय काय? बरं माईनू,
0: निसर्ग आपल्याला सारखा इशारा देतोय पण आपण माणसं अजूनही जागे होत नाही.
2: माई, निसर्ग कोपलाय ह्या माणसावर हे तरी खरं, पण देव तरी काय करणार व.
0: अगं लक्ष्मी, देव किंवा निसर्ग कोपलेला नाही आहे. आपण माणसानं निसर्गाच्या पोटात जे खंजीर खुपसलेत ना त्याचा आहे हा परिणाम.
1: म्हणजे माई नक्की काय सांगायचं हो तू मानला?
0: आता सदू, कोकणातल्या या दरडी का कोसळतात? कारण आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घुटलाय. डोंगरांचे पायथे पोखरून रस्ते मोठे केले, बेसुमार वृक्षतोड केली, झाडांची मुळं जी माती घट्ट धरून ठेवतात आपण झाडच कापली. मग माती वाहून जाणार नाही तर काय होणार सांग?
2: बाप रे, म्हणजे डोंगर पोखरल्या मुलं पाणी आत मुरून अख्खा डोंगर खाली घसरतोय असं म्हणायचंय की काय?
0: अगदी बरोबर ओळखलंस लक्ष्मी. अतिवृष्टी तर निमित्त आहे, खरी गडबड आपण माणसांनी करून ठेवले त्याचे हे परिणाम आहेत, दुसरं काहीही नाही.
1: पण मग माईनू, आता काय खबरदारी घेतली पाहिजे आपण तर सांगा.
2: मला पण लय ऐकायला आवडल बघा, ह्याच्यासाठी आता काय करायचं?
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारलात. ऐका, आपल्याला दोन पातळ्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे तातडीची खबरदारी आणि दुसरं दीर्घकालीन उपाय. तुर्तास तातडीची खबरदारी घेताना लक्षात ठेवायचं की डोंगराच्या उतारावर अचानक पाण्याचे नवे झरे फुटले, जमिनीला किंवा घराच्या भिंतींना मोठे तडे गेले किंवा झाडं विजेचे खांब एका बाजूला झुकले तर समजायचं की भूस्खलन होणार आहे.
1: तर मग काय करावं अशा वेळी माईनू?
0: सदू लक्ष्मी, अरे असा कोणताही धोका दिसताच शासकीय यंत्रणेला पहिल्यांदा कळवायचं.
1: तग बरोबर बोलला.
0: आणि वाद न घालता लगेच सुरक्षित ठिकाणी किंवा शासनाने उभारलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतरित व्हायचं. अशा वेळी काय, जीव महत्वाचा आहे, सामान नाही हे लक्षात घ्या. अतिवृष्टीसारखी परिस्थिती असते तेव्हा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत हवामान अंदाजाकडे लक्ष द्यायचं.
2: आणि माई, भविष्यात हे सगळं थांबवण्यासाठी काय करता येईल व?
0: हा गड डोंगराच्या उतारावर विशेषतः ज्या वनस्पतींची मुळं खोल जातात ना त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली पाहिजे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य मार्गाने झाला पाहिजे. पाण्याचा प्रवाह अडवला की ते जमिनीत जास्त मुरून जमीन भुसभुशीत करतं.
1: आणि निसर्गाशी छेडछाड करायला नको, बरोबर ना माई?
0: अगदी बरोबर. डोंगर कापून उत्खनन करणं किंवा दगड खाणी चालवणं कायदेशीररित्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे.
1: माईनो, खरंच तुम्ही तर आज आमचे डोले उघडलेत बघा. आम्ही फक्त नशिबाला दोष देत बसलो होतो, पण आता आम्ही स्वतः सावध राहू आणि गावातल्या इतरांना पण सावध करू.
2: वय माई, उद्याच गावातल्या महिला मंडळाची बैठक आहे बघा, तिथं मी सगळ्यांना नक्की हे सांगेन की डोंगराच्या कडेला प्लॅस्टिक कचरा टाकू नका आणि झाड वाचवा.
1: एकदा लक्ष्मीला एखादा विषय मिळाला की तो सगळीकडे जाणार. तुम्ही काय काळजी करू
0: ना आपल्याला,
1: होय ना?
0: म्हणजे कोकण हे आपलं वैभव आहे, हे हिरवगार कोकण सुरक्षित ठेवणं हे देवाच्या नाही तर आपल्याच हातात आहे. झाडं लावा, डोंगर वाचवा हा केवळ नारा नाही तर आपला जगण्याचा मंत्र झाला पाहिजे.
1: अगदी बरोबर बोललो माईनो, आणि तुम्ही देवाच्या रूपानं येऊन आम्हाला ही माहिती सांगितली म्हणून तुम्ही पण आम्हाला देवासारखेच आहात ना. आम्ही तुमच्यासोबत येतो आणि गावातल्या वरच्या वस्तीवरच्या लोकांना दरडीच्या धोक्यापासून सावध करायला.
0: चालेल चालेल, नक्की या, मी वाट बघते.
2: ह्या निमित्तान आपण सगळ्यांनीच एक संकल्प करूया,
1: दरडी कोसळणं थांबवूया,
3: सुरक्षित कोकण सुंदर कोकण बनवूया.

गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि या संवादामध्ये

हे सहभागी झाले होते ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी. मंडळी, शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी आपल्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम. त्याचबरोबर उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला जरूर ऐका, याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00 तेव्हा मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं विद्या तावडे यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 26 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच. आपल्याला मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
0: अगदी.
1: तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे. ते असं नाहीये की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीनी ठरवलं तर ती करू शकते. काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे. आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
0: तेव्हा श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: काटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात।
4: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात।
3: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 श्री जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में है, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
0: हाइड्रोजन वर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थान

स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे. राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत. सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM नं एक पत्रक जारी केलं आहे.
पर्शियन

हात आणि होर्मुटची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुज पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. मंगेश पाडगावकर यांचं हे गीत होतं. गायलं होतं अजित परब यांनी, तर संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मेघना राजे यांची ही गीतरचना सायली राजे यांच्या आवाजात. संगीत आहे जी एस चंद्रा यांचं.

जी एस चंद्रा यांनी संगीतबद्ध केलेली मेघना राजे यांची ही गीतरचना होती. गायली होती सायली राजे यांनी. श्रोते हो कार्यक्रमात शेवटी ऐकूया नाधो महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय संजय यांनी आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

सुरेश वाडकर यांना आपण ऐकलत. रचना होती नाद हो महानोर यांची. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत चोरी चोरी या चित्रपटातल्या शैलेंद्र यांच्या या गीताने।

0: से न पूछो कि तुम मेरे कौन हो।
1: शैलेंद्र यांचं चोरी चोरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी हे गीत गायलं होतं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, आता ऐकूया राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत चित्रगुप्त यांचं.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांना आपण ऐकलत भाभी या चित्रपटासाठी. राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत होतं. या गीताला संगीत दिलं होतं चित्रगुप्त यांनी. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे होतं दस्तक या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं मदन मोहन यांचं आणि हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. आता ऐकवतोय आनंद बक्षी यांची गीतरचना सुहाना सफर या चित्रपटात ती.

आनंद बक्षी यांची दिग्दर्शना आपण ऐकत होता सुहाना सफर या चित्रपटातली. सुमन कल्याणपूर यांनी हे गीत गायलं होतं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, आता ऐकवतोय मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत अनपढ या चित्रपटातलं.

हे होतं अनपढ या चित्रपटातलं राजा मेहदी अली खान यांचं गीत. मदन मोहन यांनी या गीताला संगीत दिलं होतं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. रजनीगंधा या कार्यक्रमात आता मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. गझल या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मंगला रानडे यांचं गायन। ऐकूया त्यांनी गायलेला राग पुरिया कल्याण।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरी या कल्याण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित

0: Okuhara of Japan tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. श्रोतेहो, आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. या सभेतून मी मंजिरी गोखले आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.